सुप्रभात, नमस्कार श्रोतेहो. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज आहे सोमवार, भारतीय सौर 26 श्रावण शके 1948 अर्थात दिनांक 17 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपच्या द्वारे.

5 वाजून 59 मिनिटं आणि 36 सेकंद झाली आहेत. यानंतर 6 वाजता हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: पुरुष हॉकी में भारतीय टीम आज नीदरलैंड्स में अपने दूसरे मैच में इंग्लैंड का सामना करेगी। आज का मुकाबला पूल डी में शीर्ष स्थान हासिल करने वाली टीम के लिए महत्वपूर्ण साबित हो सकता है। भारत ने वेल्स पर 3-1 की जीत के साथ अपने अभियान की शुरुआत की थी। और मौसम विभाग ने आज ओडिशा और पश्चिम बंगाल में गंगा के मैदानी इलाकों में तेज बारिश का रेड अलर्ट जारी किया है। अरुणाचल प्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड, उत्तर प्रदेश और लद्दाख में भी ऐसी ही स्थिति रहने की संभावना है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन एआयआर ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा। सकाळची 6:05 झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत चिंतन हा कार्यक्रम। आज यामध्ये समता याविषयी प्राध्यापक गजानन सोनकांबळे यांचे विचार ऐकूया।
2: समता याविषयी माहिती ऐकणार आहोत। समता ही लोकशाही, सामाजिक न्याय आणि मानवी हक्काची मूलभूत संकल्पना आहे। समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान मानवी प्रतिष्ठा, समान अधिकार, समान संधी मिळणे म्हणजे समता होय। व्यक्तीचा जन्म, जात, धर्म, लिंग, भाषा, प्रदेश, आर्थिक स्थिती किंवा इतर कोणत्याही आधारावर अन्यायकारक भेदभाव होऊ नये ही समतेची मूलभूत भावना आहे। समता म्हणजे सर्व व्यक्तींना प्रत्येक बाबतीत अगदी समान बनवणे नव्हे। व्यक्तीच्या गरजा, क्षमता आणि परिस्थिती वेगवेगळ्या असू शकतात, त्यामुळे दुर्बल घटकांना समान संधी मिळण्यासाठी विशेष उपाययोजना करणे हेही समतेचाच भाग आहे। समता म्हणजे समान मानवी मूल्य आणि समान प्रतिष्ठेची जाणीव। प्रत्येक व्यक्ती समाजाचा समान सदस्य आहे आणि तिला मूलभूत अधिकार उपभोगण्याचा समान हक्क आहे ही समतेची धारणा आहे। समतेचा संबंध केवळ कायद्याशी नसून सामाजिक व्यवहाराशीही आहे। कायद्याच्या दृष्टीने समानता असूनही प्रत्यक्ष जीवनात जातीय, लैंगिक, आर्थिक किंवा सामाजिक विषमता असल्यास वास्तविक समता साध्य झालेली मानता येत नाही। सामाजिक समता म्हणजे समाजातील सर्व घटकांना सामाजिक प्रतिष्ठा आणि संधी मिळणे। जातीय भेदभाव, अस्पृश्यता, स्त्री पुरुष भेदभाव, सामाजिक बहिष्कार आणि जन्माधारित उच्च निच्चता याचा अंत करणे हे सामाजिक समतेचे महत्वाचे उद्दिष्ट आहे। सामाजिक समतेमुळे व्यक्तीला स्वतःच्या समतेनुसार प्रगती करण्याची संधी मिळते। समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक समतेची आवश्यकता आहे। सामाजिक समता म्हणजे सर्व व्यक्तीचे उत्पन्न समान असणे असा अर्थ नाही। समाजातील प्रत्येक व्यक्तीला मूलभूत आर्थिक गरजा पूर्ण करण्याची आणि प्रगती करण्याची संधी उपलब्ध असणे हा आर्थिक समतेचा व्यापक अर्थ आहे। दारिद्र्य, बेरोजगारी आणि संसाधनाचे अत्यंत असमान वितरण यामुळे सामाजिक विषमता वाढते। त्यामुळे शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा याची समान उपलब्धता आर्थिक समतेसाठी आवश्यक आहे। लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला समान राजकीय अधिकार मिळणे म्हणजे राजकीय समता। मतदानाचा अधिकार, निवडणुकीत सहभाग होण्याचा अधिकार, सार्वजनिक पद धारण करण्याची संधी आणि राजकीय विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य हे राजकीय समतेचे घटक आहेत। आणि सामाजिक न्याय याचा जवळचा संबंध आहे। समाजातील ऐतिहासिक दृष्ट्या वंचित घटकांना समान संधी देण्यासाठी सकारात्मक उपाययोजना करणे आवश्यक असते। त्यामुळे आरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना या समतेच्या व्यापक उद्दिष्टाशी संबंधित आहेत। समता ही न्याय आणि लोकशाही समाजाची मूलभूत गरज आहे। कायद्यापुढे समानता, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक संधी आणि राजकीय सहभाग यांचा समन्वय झाल्याशिवाय वास्तविक समता साध्य होऊ शकत नाही। समता ही केवळ घटनात्मक तरतूद नसून सामाजिक मूल्य आणि मानवी जीवन पद्धती बनणे आवश्यक आहे।
1: प्राध्यापक गजानन सोनकांबळे यांचे समता याविषयीचे विचार ऐकलेत। आताच आपण चिंतन या कार्यक्रमामध्ये चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी।

श्रोतेहो आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM 101.1 मेगाहर्ट्सवर. सकाळची 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना. गायक स्वर आणि संगीत आहे किशोरी अमोणकर यांचं.

अजित कडकडे यांच्या आवाजामध्ये वंदना विटणकर यांची भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं अजित कडकडे यांनी. श्रोतो, आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्राच्या FM 101.1 मेगाहर्ट्सवर. कार्यक्रमामध्ये आता ऐकवीत आहोत संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना. संगीतकार रवींद्र खासनीस आणि गायक स्वर आहे गायिका देवकी पंडित यांचा.

श्रोतेहो, कार्यक्रमात आपण ऐकत आहात सचिन नेवापूरकर यांनी संगीत लिहिली मधुकर जाधव यांची भक्तिरचना, गायक स्वर पंडित संजीव अभ्यंकर यांचा.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण गायिका अनुराधा मराठे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात डॉक्टर श्रीकांत नरुळे यांची रचना ऐकलीत. संगीत होतं चंद्रविजय यांचं. आणि श्रोतो हो, या भक्तिरचनेबरोबरच भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात एफएम 101.1 मेगाहर्ट्झवर. सकाळची 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या प्रसारण सभेतील उर्वरित प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आज सकाळी 6:40 कृषीविषयक कार्यक्रम कृषी सल्ला. आज यामध्ये सोयाबीन पीक पिवळे पडण्यावरील उपाययोजना याविषयीच्या माहितीचा भाग क्रमांक 3 आम्ही प्रसारित करू. 6:45 आरोग्यम धन संपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दिनविशेषच्या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 6:55, 7:00 देशभक्तीपर गीतरचना, 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल.

सकाळी 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा 8 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:15 नागपंचमी सणाचा इतिहास आणि महत्व याविषयी बबिता हेवारे यांचं भाषण आपण ऐकू शकाल. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 वेळ असेल गझल गीताच्या कार्यक्रमाची. सकाळी 9-10 दरम्यान विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन. 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखिका आहेत आशा बगे आणि आजचा भाग क्रमांक असेल 62. 10:45 लोकसंगीताचा कार्यक्रम. आज यामध्ये शाहीर रुक्माजी कोसरे आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं आज या कार्यक्रमाचा भाग क्रमांक 1 असेल. 11:00 प्रायोजित कार्यक्रम उमंग. प्रायोजक आहेत एनसीईआरटी. सकाळी 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. 1 वाजतापासून 1:30 पर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 जिल्हा वार्तापत्र. ही दोन्ही बातमीपत्र आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून संक्षेपित करू. 1:45 पासून 3 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. 3:10 पासून 5:30 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम आणि 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम. हे तिन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून संक्षेपित करू. 7:30 आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. 8:30 संसद समीक्षा आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. 8:50 समाचार संध्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. 9 ते 11 वाजेपर्यंत राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 11 वाजता राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्र आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून संक्षेपित करू. श्रोते हो, आमची आजची प्रसारण सभा समाप्त ठीक 11:10. तर ही होती आमच्या आजच्या प्रसारण सभेतील उर्वरित प्रसारित आणि संक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा.

0: आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळची 6:40 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया सोयाबीन पीक पिवळे पडण्यावरील उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी विषाणूजन्य रोगामुळे पिवळे पडलेले पीक, सोयाबीनवर येणाऱ्या पिवळा मोजाक या विषाणूजन्य रोगामुळेही सोयाबीन पीक पिवळं पडतं, परंतु हा रोग सुरुवातीला येत नाही, तो 25 ते 30 दिवसानंतर दिसून येतो. रोगग्रस्त झाडांच्या पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पानं पिवळी पडून आकारानं लहान होतात. शेंगांचा आकार लहान राहून यामध्ये दाणे सुद्धा कमी राहतात. हिरवे पिवळे पानं असलेले झाड दुरूनही ओळखता येतं. पानामधील हरित द्रव्ये नाहीसं झाल्यानं अन्न निर्मितीमध्ये बाधा निर्माण होऊन उत्पादनात घट येते. यामुळे उत्पादनात लक्षणीय घट संभवते. या रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोरा येण्याआधी झाला असल्यास उत्पादनात 90% घट येते. एकंदर पेरणीनंतर 75 दिवसांपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास अधिक नुकसान होतं, परंतु 75 दिवसानंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फारसं नुकसान संभवत नाही. या रोगाचा प्रसार पांढरी माशीमुळे प्रसारित होतो. त्यासाठी पांढरी माशी आणि रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. पेरणी योग्य वेळी अर्थात जून महिन्याचा 3रा आठवडा ते जुलै महिन्याचा 2रा आठवडा या दरम्यान होणं गरजेचं असतं. यावर्षी पावसामुळे अनेकांना उशीर झाला असेल तर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पेरणीनंतर 20 ते 35 दिवसांनी निंबोळी अर्काची अर्थात 5% किंवा एझा डिरेक्टिन 1000 PPM 3 ते 4 मिलीलिटर प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सोयाबीन पिकास शिफारशीप्रमाणे संतुलित खताची मात्रा द्यावी. नत्राचा वापर अधिक असल्यास रस शोषक किडीचा प्रादुर्भाव वाढतो. शेतामधील आणि बांधावरील तणाचा आणि पूरक वनस्पतीचा नाश करावा, कारण तणांचा नाश केल्यानं विषाणू आणि वाहक यांच्या जीवनक्रमात अडथळा येऊन त्यांची संख्या कमी होते. प्रथमावस्थेत अत्यल्प रोगग्रस्त झाडं दिसताच उपटून टाकावीत, कारण रोगकारक पिकांच्या आश्रयानं जिवंत राहून पुढील प्रसारास कारणीभूत ठरतात. हेक्टरी 22 ते 23 पिवळे चिकट सापळे लावावेत. रस शोषक किडीच्या व्यवस्थापनाकरिता यापैकी एका आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. फवारणी प्रतिलिटर पाणी याप्रमाणे घ्यावी. बीटा सायफ्लुथ्रिन अर्थात 8.49% अधिक इमिडाक्लोप्रिड 19.81% हे संयुक्त कीटकनाशक 0.5 मिलीलिटर किंवा थायमिथॉक्झाम अधिक लॅम्बडा सायफ्लुथ्रिन संयुक्त कीटकनाशक 0.25 मिलीलिटर किंवा क्लोरॅन्ट्रिनिलिप्रोल 9.30% अधिक लॅम्बडा सायफ्लुथ्रिन 4.60% हे संयुक्त कीडनाशक 0.4 मिलीलिटर याप्रमाणे वापरावं.
0: सोयाबीन पीक पिवळे पडण्यावरील उपाययोजना याविषयीच्या माहितीचा भाग क्रमांक 3 आताच आपण ऐकलात आजच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये. कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: नमस्कार. होमिओपॅथी ही वैद्यकीय पद्धती जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली पद्धती आहे आणि हिचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी या पद्धतीचा शोध लावत असताना कोणताही आजार समूळ व कायमचा नष्ट व्हावा व तो मुळासकट जात असताना त्याचा शरीरावरती कोणताही साईड इफेक्ट होऊ नये या पद्धतीने तिचे संशोधन केले आणि डॉक्टर हॅनिमन यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला सध्या प्रत्यय येत असतो की अनेकदा इतर औषध पद्धतींमुळे जे आजार दुरुस्त होत नाहीत ते होमिओपॅथीने मनाचा सखोल अभ्यास करून त्याच्यावरती जेव्हा कोणताही होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक त्याच्यावरती औषध देतो तर त्या सखोल पद्धतीमुळे तो आजार कायमचा दुरुस्त होत असतो. म्हणजे काही क्रोनिक डिसीजेसमध्ये होमिओपॅथीने अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स येत असतात आणि होमिओपॅथी जेव्हा काम करत असते तेव्हा ती रुग्णाची प्रतिकारशक्ती तिला ऊर्जा देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने कोणताही जुना आजार कायमचा मुळासकट जाण्याच्यासाठी मदत करत असते. ही होमिओपॅथीची ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचं वेगळेपण असं आहे की हे करत असताना सगळ्या आजाराच्या संबंधित लक्षणांचा तसेच पेशंटच्या भावनांचा तसेच पेशंटच्या आवडी निवडी खाण्याच्या पद्धती त्याच्या एकूण वर्तणुकीचा अभ्यास करून आपण होमिओपॅथीचं औषध निवडत असतो. होमिओपॅथी जेव्हा या सगळ्या पद्धतीने काम करत असते तेव्हा ती कायमचा आजार का दुरुस्त करू शकते, कारण एकाच आजाराचे 10 पेशंट जरी असले तरी त्या सगळ्यांमध्ये एकाच गोष्टीची भिन्नता असते आणि ती भिन्नता म्हणजे त्या पेशंटचा स्वभाव. म्हणजे सांधेदुखीचे 10 पेशंट जरी आपण घेतले तरी सांधेदुखीच्या 10 पेशंट्सना वेगवेगळे औषध लागू शकेल. त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येकाचा स्वभाव हा प्रत्येकापासून वेगळा असतो. म्हणून होमिओपॅथीमध्ये मन आणि शरीर या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास करून त्या अभ्यासाच्या अंतिम निष्कर्षावरून औषध निवडण्यात येते आणि मग ते औषध रुग्णाच्या एकंदरीत प्रतिकारशक्तीला चेतना देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने त्या पेशंटच्या शरीरामध्ये असलेल्या आजारांची वेगवेगळी कारणं दुरुस्त करत करत पेशंटला संपूर्ण निरोगी करण्याचं काम करते. होमिओपॅथी ही जेंटल, परमनंट आणि रॅपिड क्युअर करणारी पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे हजारो रुग्णांना फायदा होतच असतो. गुरुकृपा होमिओपॅथीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण होमिओपॅथीच्या रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामध्ये अनेक असाध्य आजार का दुरुस्त होऊ शकले त्याचं कारण हे आहे की आपण त्याचा सखोल अभ्यास करतो. मनाची व शरीराचा सर्व अभ्यास झाल्यानंतर जे आपण औषध निवडतो ते औषध कायमचा आजार दुरुस्त करत असते. होमिओपॅथीमध्ये व्यक्तिकेंद्रित

0: म्हणजे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून औषध निवडले जाते. त्याच्या वयानुसार, त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधांची मात्रा ठरवली जाते आणि त्यामुळेच होमिओपॅथीच्या सहाय्याने कोणताही पेशंट कायमचा दुरुस्त असतो होतो. आणि मला असं वाटतं होमिओपॅथी ही जगासाठी अतिशय मोठं वरदान ठरलेली पॅथी आहे.
1: आत्ताचा पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: सर। श्रोते हो नमस्कार, आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार।
1: श्रोते हो नमस्कार, आज आपण पर्यावरण प्रदूषण व कायदा याबद्दल माहिती घेणार आहोत। पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती। आज मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे हवा, पाणी आणि जमीन यामध्ये घातक घटक मिसळत आहेत। हीच प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय। वाढत्या प्रदूषणामुळे आज मानवाचे आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन धोक्यात आले आहे। पर्यावरण म्हणजे केवळ झाडे झुडपे नव्हे, तर आपल्या सभोवताली असलेली हवा, पाणी, जमीन आणि सर्व सजीवांचा मिळून बनलेला एक नैसर्गिक समूह म्हणजे पर्यावरण होय। या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात। प्रदूषण म्हणजे काय? निसर्गाच्या या सुंदर चक्रात जेव्हा मानवी हस्तक्षेपामुळे दूषित किंवा विषारी घटक मिसळतात, ज्यामुळे हवा, पाणी आणि जमीन अशुद्ध बनते, तेव्हा त्याला प्रदूषण असे म्हणतात। प्रदूषण हे आजच्या काळातील एक भीषण सत्य आहे। प्रदूषणाचे प्रकार मुख्यतः प्रदूषण खालील तीन प्रकारांमध्ये विभागले जाते। हवा प्रदूषण, एअर पॉल्युशन, कारखाने आणि वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळल्याने हवा दूषित होते। यामुळे श्वासाचे विकार आणि जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात। जल प्रदूषण, वॉटर पॉल्युशन, कारखान्यातील विषारी रसायने आणि मानवनिर्मित कचरा थेट नद्या व तलावांमध्ये सोडल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही। मृदा प्रदूषण, सॉइल पॉल्युशन, शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर आणि प्लास्टिकचा वाढता कचरा यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे। ध्वनी प्रदूषण, नॉईस पॉल्युशन, वाहनांचे कर्कश हॉर्न आणि लाऊडस्पीकर यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते, ज्याचा मानवाच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो। मानवी जीवनाचा पाया म्हणजे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवेगार निसर्ग। परंतु आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती तर केली आहे, पण त्याचवेळी आपण आपल्या पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे। आज संपूर्ण जग हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करत आहे। अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धन आणि त्यासंबंधीच्या कायद्यांची माहिती असणं आणि त्याची कडक अंमलबजावणी करणं ही काळाची गरज बनली आहे। पर्यावरणाचे महत्व आणि आजची स्थिती। पर्यावरण हे केवळ झाडे आणि प्राणी एवढ्यापुरता मर्यादित नाही। जैविक आणि अजैविक घटकापासून बनलेले आपले पर्यावरण आपल्या जगण्याचा मुख्य आधार आहे। आज आपण शहरामधून कारखाने, वाहने आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे हवा आणि जल प्रदूषण करत आहोत। यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। जर आपण आजच पावले उचलली नाहीत, तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल। भारतीय राज्यघटना आणि पर्यावरण। आपल्या भारतीय राज्यघटनेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन नागरिकांना आणि सरकारला पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी दिली आहे। राज्यघटनेच्या कलम 21 आर्टिकल 21 नुसार प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि प्रदूषण मुक्त वातावरण जगण्याचा मूलभूत अधिकार आहे। फंडामेंटल राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट आहे। मार्गदर्शक तत्वांमधील कलम 48A आर्टिकल 48A सरकारला पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा आदेश देते। त्यासोबतच कलम 51AG अंतर्गत प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य ठरवण्यात आले आहे की त्यांनी जंगले, नद्या आणि वन्य जीवनाचे संरक्षण करावे।
0: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला। कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

0: श्रोत्यो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई
1: एफएम 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचा दिनविशेष.

आजही सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026। सुविचार: दुसऱ्याला हसणे सोपे असते पण दुसऱ्याकरिता रडणे कठीण असते. दिनविशेष: छत्रपती शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेतून निसटले ते आजच्या दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट 1666 मध्ये. अर्वाचीन मराठी बंगाली गद्यलेखनाचा पाया घालणाऱ्या इंग्रज पंडित विल्यम कॅरीचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1761 मध्ये झाला. मराठी ग्रंथ सूचिकार शंकर गणेश ताते यांचा आज देखील जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1905 मध्ये झाला होता. हुतात्मा मदनलाल धिंगरा यांचा आज स्मृतिदिन. त्यांचे निधन 1909 रोजी झाले. इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा देखील आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1949 मध्ये झाला. श्रोतो, आताच आपण आजचा दिनविशेष जाणून घेतलात. आता ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: महिला स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94 23 13 87 89.
2: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
3: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
2: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
3: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
2: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
3: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
2: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
4: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
5: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
6: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची.
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
7: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
8: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
9: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
8: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
9: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
8: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
9: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
10: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
11: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
10: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
11: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-800-72.

आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर. श्रोतेहो सकाळचे 7 वाजले आहेत. आता ऐकूया देशभक्तीपर गीतरचना.

संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेली शकील बदायनी यांची देशभक्तीपर गीतरचना आताच आपण ऐकली. शांता माथुर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये ही देशभक्तीपर गीतरचना शोधो आपण ऐकलीत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी। बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी। काल आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी।

FM 101.1 MHz आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 50 सेकंद झाले आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की। BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में। 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग। सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें। BSNL, हर परिवार का भरोसा।
1: सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा गुज्जर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो।

0: मालिका अवश्य बघा.
1: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आदरांजली. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी दुसऱ्या टप्प्यात 7000 एकर जमिनीचं भूसंपादन. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त महादेव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी, प्रशासनाकडून उपाययोजना. आणि भारत श्रीलंका क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या 9 बाद 460 धावा. आता सविस्तर बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. राजस्थानात अलवर इथं जाहीर सभेत ते काल बोलत होते. राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी शहा यांच्या हस्ते झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना किमान हमीभाव वारंवार वाढवून दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली. ग्रामीण अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याची दुग्ध व्यवसायाची क्षमता शहा यांनी अधोरेखित केली. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. जून महिन्यात झालेल्या यूजीसी नेट 2026 परीक्षेतल्या इंग्लिश, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचे निर्देश राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिले आहेत. इंग्लिश आणि कॉमर्सची फेरपरीक्षा 9 सप्टेंबरला तर समाजशास्त्राची परीक्षा 10 सप्टेंबरला होणार आहे. या फेरपरीक्षेसाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विविध चुका असल्याच्या तक्रारी परीक्षा संस्थेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर यासंदर्भात समिती स्थापन करून तपासणी करण्यात आली होती. इतर 84 विषयांचा निकाल नियोजित वेळापत्रकानुसारच जाहीर होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी दुसऱ्या टप्प्यातली उर्वरित 8000 एकर भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या भूसंपादनासाठी जायकवाडी प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम अन्वये नोटीस जारी केली आहे. पैठण, संभाजीनगर तालुक्याच्या 6 गावांमधल्या 7438 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे. त्यात 825 गटांचा समावेश आहे. याआधी 2012 या डीएमआयसीसाठी शेंद्रा आणि बिडकीन परिसरात 10000 एकर जागेचं भूसंपादन करण्यात आलं होतं. परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास शासनाचं प्राधान्य असून जिल्ह्यात विविध उद्योगांच्या माध्यमातून 1622 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होणार असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं आयोजित परभणी गुंतवणूक परिषदेत त्या काल बोलत होत्या. या परिषदेच्या माध्यमातून 162 उद्योजकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून 15617 स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत. येत्या दसऱ्यापर्यंत या उद्योगांच्या इमारत बांधकामाची पायाभरणी करण्यात येईल. तसंच या गुंतवणुकीतून स्थानिक उद्योजकांना चालना मिळेल असं बोर्डीकर म्हणाले. परभणीत महाराष्ट्रातला पहिला इंटिग्रेटेड सीबीजी क्लस्टर उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. यासोबतच परभणीत वेस्ट टू वेल्थ आधारित विविध उद्योगांना प्रोत्साहन देऊन कचऱ्याचं ऊर्जा, रोजगार आणि संपत्तीत रुपांतर करण्यावर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातली आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन

0: आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांशी आंबेडकर यांनी ऑनलाईन पद्धतीनं जन आरोग्य संवाद साधला. राज्यात उपलब्ध झालेल्या 1440 डॉक्टरांची येत्या काही दिवसात नियुक्ती करण्यात येणार आहे. आणखी 600 डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत असून सुमारे 250 दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. या ऑनलाईन संवादात स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीनं उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: धाराशिवमध्ये काल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचा 22वा वर्धापन दिन विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा झाला. उपपरिसराच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा यावेळी घेण्यात आला. यानिमित्त जीवन साधना पुरस्कार, साहित्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांना, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच कौशल्य, नैतिक मूल्य, सामाजिक जाणीव आणि रोजगाराभिमुख क्षमता आत्मसात करणं आवश्यक असल्याचं कुलगुरू चासकर यांनी सांगितलं. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असून विविध महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनानं उपाययोजना केल्या आहेत. आज रात्रीपर्यंत वेरूळमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरात श्रावण मास उत्सव सुरू आहे. श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांच्या सुविधांसाठी देवस्थानानं आवश्यक ती तयारी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा इथलं नागनाथ मंदिर आज रात्री 11 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे. महापूजेनंतर पहाटे 2 वाजता मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. मंदिर परिसरात 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून 100 अधिक पोलीस कर्मचारी, 30 स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या लेख लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता आपले सरकार पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वे अंतर्गत 2025 मोबाईल ऍपद्वारे ग्रामीण भागात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे पात्र कुटुंबाची यादी जाहीर करण्यात आली आहे. 13 सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या यादीचं वाचन करण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थांनी संबंधित ग्रामसभांना उपस्थित राहून पात्र लाभार्थ्यांच्या यादीची पडताळणी करावी आणि आवश्यक माहिती ग्रामपंचायतीकडे उपलब्ध करून द्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागानं बायोमेट्रिक उपस्थिती आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत. नियमांचं पालन न करणाऱ्या शाळांबाबत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचं माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी सांगितलं. बीडमधल्या पिंपळगाव घाट ते पांढरेवाडी या मार्गावरील रस्ता तातडीनं तयार करून वाहतुकीसाठी खुला करावा या मागणीसाठी पिंपळगाव घाट इथं ग्रामस्थांनी शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसंच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असून प्रशासनानं तातडीनं दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात श्रीलंकेत सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतानं 9 गडी गमावून 460 धावा केल्या आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे कालचा खेळ काहीसा उशिरा सुरू झाला. पहिल्या दिवशी 131 धावांवर नाबाद असलेल्या देवदत्त पडिक्कलनं शानदार फलंदाजी करत 167 धावांची खेळी केली. सध्या कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा नाबाद असून तिसऱ्या दिवशी भारताचा डाव पुढे नेतील. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली.

0: आहे। या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी दुसऱ्या टप्प्यात 7000 एकर जमिनीचं भूसंपादन आणि पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी, प्रशासनाकडून उपाययोजना। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 7:20 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत गंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
2: ब्रँड न्यू ऑडिओ सीरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल।
3: कधी कधी आयुष्य एखाद्या छोट्याशा लक्षणातून मोठा इशारा देत असत, पण योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि डॉक्टरांवर ठेवलेला विश्वास अशक्य वाटणारी परिस्थितीही पुन्हा आशेमध्ये बदलते। साधारण 6 महिन्यापूर्वीची गोष्ट। 20 वर्षांची एक शांत अभ्यासू मुलगी आपलं कॉलेज लाईफ आनंदाने जगत होती, पण काही दिवसांपासून तिचं आयुष्य अचानक बदलायला लागलं। सततच्या तीव्र डोकेदुखी आणि अचानक येणाऱ्या फिट्समुळे त्रस्त झाली होती, पण दिवसेंदिवस हा त्रास वाढू लागल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। तिथे ब्रेन आणि स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी तिची तपासणी केली आणि समस्येचं अचूक निदान समजून घेण्यासाठी लगेच सीटी स्कॅन आणि एमआरआय देखील केलं। रिपोर्ट आले आणि डॉक्टरांना परिस्थितीची गंभीरता लक्षात आली। तिच्या मेंदूमधील मुख्य रक्तवाहिनीवर तब्बल 4 ते 5 सेंटीमीटरचा फुगा तयार झाला होता। मेडिकल टर्म्स मध्ये याला एनियुरिझम म्हणतात। असा फुगा कधीही फुटू शकतो आणि जर तो फुटला तर मेंदूमध्ये अचानक रक्तस्राव होऊन जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी शांतपणे तिच्या कुटुंबियांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली। या आजारावर एकच उपचार शक्य होता, एन्युरिझम क्लिपिंग सर्जरी। पण ही सर्जरी अत्यंत डेलिकेट असते, कारण सर्जरी करताना जर तो फुगा फुटला तर ऑपरेशन दरम्यान पेशंटचा मृत्यू होण्याची शक्यता 70 ते 80% असते। हे ऐकून घरच्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती। त्यांना हायर सेंटरला जाण्याचा पर्याय देखील देण्यात आला, पण मुलीच्या पालकांनी डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंवर पूर्ण विश्वास दाखवत सर्जरी करण्याचा निर्णय घेतला। पालकांचा विश्वास डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंसाठी एक मोठी जबाबदारी बनला आणि त्या विश्वासासोबतच सर्जरीची तयारी सुरू झाली। दुसऱ्या दिवशी सकाळी अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने सर्जरीला सुरुवात झाली। सुदैवाने सर्जरी दरम्यान कोणताही धोका निर्माण झाला नाही आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्जरी सक्सेसफुल झाली। योग्य उपचार व काळजीमुळे 5व्या दिवशी ती मुलगी आनंदाने घरी परतली। एक धोकादायक समस्या, योग्य वेळी झालेलं निदान आणि डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळेंच्या कुशल उपचारांमुळे त्या कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आशा आणि आनंद परत आला। कारण कधी कधी उपचारांपेक्षा जास्त ताकद विश्वासात असते।
4: श्री गंगा हॉस्पिटल मध्ये इलाज फक्त आजारांचा होत नाही, तर प्रत्येक यशस्वी सर्जरी सोबत संपूर्ण कुटुंबाला नव्याने जगण्याची आशा मिळते। आणि जेव्हा विषय ब्रेन आणि स्पाइनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे। मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्री गंगा हॉस्पिटल मध्ये, शिवाजीनगर, नांदेड। श्री गंगा हॉस्पिटल, एव्हरी लाईफ मॅटर्स।
1: आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला, श्री गंगा हॉस्पिटल। हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोतो आपण ऐकत आहात।

आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा FM 101.1 मेगाहर्ट्सवर सकाळची 7:25 झाली आहे. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. ही जी योजना आहे, खरंच खूप चांगली ही जी योजना आहे, त्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकारी पतसंस्था आणि कृषी व्यवस्थेला सुद्धा एक नवी दिशा मिळण्याचं काम मिळणार आहे. नाही काय सांगाल सर?
1: निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक खूप मोठ्या प्रमाणावरती चालना मिळणार आहे. जवळजवळ 40,000 कोटी रुपये ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये या शेतकरी कर्जमुक्तीच्या माध्यमातून जाणार आहेत. एवढे मोठ्या प्रमाणावरचा निधी, त्याच प्रमाणात निधी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नव्यानं पीक कर्ज म्हणून खरीप हंगामामध्ये उपलब्ध होणार आहे बँकांच्या माध्यमातून. तेवढा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झालेल्या निधीच्या माध्यमातून मला वाटतं शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न शेतकरी घेऊ शकतील आणि ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीचा एक संदेश जाण्यासाठी या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून मला वाटतं खूप हातभार लागणार आहे.
0: नक्कीच. आणि विकसित महाराष्ट्र 2027 ही जी संकल्पना आहे आपल्या शासनाची, त्याच्यासाठी सुद्धा ही योजना खूप महत्वाची ठरणार आहे. काय सांगाल सर?
1: विकसित महाराष्ट्र 2047 या संकल्पनेसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी टार्गेट दिलेले आहेत, आपला प्लॅन बनवायला लावला आणि हा प्लॅन 2047 पुरता मर्यादित न राहता ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये ह्या 5 वर्षामध्ये दरवर्षी तुम्ही कशा पद्धतीने अचीव करणार आहोत ह्या विकसित महाराष्ट्राचं स्वप्न, त्या दृष्टिकोनातून माइलस्टोन देखील प्रत्येक विभागाने स्वतः ठरवून अचीव करण्यासाठी टार्गेट दिलेले आहेत. मला वाटतं की ह्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्यासाठी प्रत्येक विभाग त्या त्या विभागाच्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि 2047 महाराष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचे जे $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जी वाटचाल आहे 2030 पर्यंत त्या दृष्टिकोनातून देखील या शेतकरी कर्जमुक्तीचा देखील खूप मोठ्या प्रमाणावरती हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाल्यामुळे त्यांना एक नवी उभारी मिळणार आहे आणि संपूर्ण शेती पुन्हा एकदा पिकाखाली येणार आहे, ती पडीक राहणार नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना देखील त्यांचा देखील आनंद द्विगुणित होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक हातभार लागणार आहे.
0: नक्कीच सर. ही योजना शेतकऱ्यांमध्ये जनजागृती पोहोचण्यासाठी शासनाचे असे काही उपक्रम आहेत का की प्रत्येक आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही योजना गेलीच पाहिजे?
1: संपूर्ण योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांपर्यंत जावी यासाठी आम्ही एक मीडिया प्लॅन देखील तयार केलेला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि यांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर आम्ही काही जिंगल्स पण केले आहेत, रेडिओ आणि टीव्हीवरती देखील याची जाहिरात जाणार आहे आणि जात असताना त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे. माननीय महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की आपण देखील प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला बोलवावं आणि त्यांना ह्या योजनेची माहिती द्यावी जेणेकरून संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती जावी. आम्ही सहकार विभागाच्या माध्यमातून पॅम्पलेट छापलेले आहेत. हे संपूर्ण पॅम्पलेट्स प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि आमच्या जवळजवळ 22,000 प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी आहे, 22,000

प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीचे आमचे सचिव आहेत, त्या सचिवांच्या माध्यमातून देखील प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या योजनेची आम्ही माहिती दिलेली आहे. जवळजवळ 800 ते 900 होर्डिंग मध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, एसडीओ कार्यालय असेल, या ठिकाणी होर्डिंग देखील आम्ही लावलेले आहेत. तर व्यापक प्रमाणावरती प्रसिद्धीचं काम चालू आहे आणि या प्रसिद्धीसाठी आम्ही प्रत्येक जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील याला प्रसिद्धी मिळावी म्हणून सर्व DDR कार्यालयांना देखील 5 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अधिकचा निधीची आवश्यकता असल्यास तो

0: माध्यमातून देखील याला प्रसिद्धी मिळावी म्हणून सर्व डीडीआर कार्यालयाला देखील 5 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अधिकचा निधीची आवश्यकता असल्यास तो देखील अधिकचा निधी सहकार विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा माहिती पोहोचावी. त्याचबरोबर मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांनी देखील आम्हाला खूप जास्त सहकार्य दिलं आणि त्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती दररोज अतिशय सकारात्मक बातम्या सर्व प्रिंट मीडियामध्ये येत आहेत आणि त्यामुळे देखील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला फायदा झालेला आहे.
1: सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
0: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील, तो मँडेट या समितीचा होता आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना मी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे, त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एकावेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं अॅग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे, एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज एज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे, म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये 45,000 रुपये बँकेच्या माध्यम

0: माध्यमातून 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून, आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपी अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांना हे जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून, बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरंच अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही, आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे, आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात, किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईनवरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, खरंच खूप खूप धन्यवाद. कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे, आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

श्रोतो, आषाढ हा मराठी महिना संपून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. हा श्रावण महिना म्हणजे निसर्गातील सृष्टीतील होणारा बदल होय. येथे झाडे फुले बहरू लागतात, त्यांना नवीन पालवी फुटते आणि सर्व काही हिरवं वाटते आणि त्यामुळे एक निसर्गरम्य

वातावरण निर्माण होतं ते मनाला मोहून टाकत असतं आणि बरसणाऱ्या श्रावणाच्या सवरी मनाला आनंद देतात. हा श्रावण म्हणजे क्षणात सरसर शिरवते आणि श्रावण म्हणजे सुरू होणारी सणांची रेलचेल तर प्रफुल्लित आनंदोत्सवाची मेजवानी जरूर भासते. या श्रावणोत्सवाची सुरुवात झालेली आहे ती आजच्या म्हणजे नागपंचमी या सणाने. आज नागपंचमी या सणाच्या सर्व श्रोत्यांना आकाशवाणी नांदेड केंद्रातर्फे खूप खूप शुभेच्छा. भावधारा या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली अनिल कांबळे यांची भावरचना.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर ऍक्सिडेंट मणक्याचे आजार बाळांतपण सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
3: पोटाचे आजार आतड्याचे आजार हर्निया अपेंडिक्स डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार
2: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध एक्स-रे सीटी स्कॅन सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली
3: तुकामाई हॉस्पिटल अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली रोड नांदेड मोबाईल नंबर 825-872.
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज
4: पोटविकार हर्निया अपेंडिक्स मुतखडा शरीरावरील गाठी स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन संपर्क पांचाळ हॉस्पिटल SP ऑफिस समोर वजिराबाद नांदेड.
5: श्रोतहो दैनंदिन जीवनात आपण अनेक आवाज ऐकतो. कधी पक्ष्यांची किलबिलाट, खळखळणारा वाहणारा झरा, कधी पानांचा सळसळ असा आवाज, तर कधी कधी विरंगुळा म्हणून सुरेल संगीताची साथ मनाला आनंद देत असते. असेच सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरातील नीला सत्यनारायण यांचं गीत आणि संगीत ऐकूया.

0: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
1: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
0: एमए आणि एमकॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
1: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
0: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
1: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
0: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
2: डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध लेझर तज्ञ घेऊन येत आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
3: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसेच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. 15 ऑगस्ट सकाळी 10 ते सायंकाळी 5 शिबिरामधील पेशंटला शस्त्रक्रियेत विशेष सूट.
2: सिद्धिविनायक हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 9404-16756.
4: महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, SMS सुविधा, ATM, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, GST स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
5: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
6: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
5: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
6: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
5: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो 9595-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595-24-25-59.
7: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी.

0: हे तुम्ही कोण?
1: RBI सांगते
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-444 पर कॉल करें. BSNL हर परिवार का भरोसा.
3: अभिनंदन राहुल, फाइनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
4: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
6: श्रोतो, आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता ऐकवीत आहोत गायिका अनुराधा पोडवाल यांच्या आवाजामध्ये अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण शांताराम नांदगावकर यांचं भावगीत ऐकलं. अनुराधा पुडवाल यांच्या आवाजामध्ये संगीत होतं अशोक पत्की यांचं. आणि शोधहो या रचनेबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारसभा आपण ऐकत आहात FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. सकाळची 7:59 आणि 52 सेकंद झाली आहेत. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आजचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नागपंचमी सणाचा इतिहास आणि महत्व याविषयी बबिता हेबारे यांचं भाषण.
1: रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. नागपंचमी सणाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. भारतीय संस्कृती ही विविध सण उत्सव परंपरा धार्मिक श्रद्धा आणि लोकजीवनातील प्रथा यांनी समृद्ध झालेली आहे. भारतीय सणांमध्ये केवळ धार्मिक श्रद्धा नसून त्यामागे सामाजिक सांस्कृतिक कृषी पर्यावरणीय आणि नैतिक मूल्यांचाही अंतर्भाव झालेला दिसतो. नागपंचमी हा अशाच प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण सणांपैकी एक आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. नाग किंवा सर्प यांना दैवी स्वरूप मानून त्यांची पूजा करण्याची परंपरा या सणांमध्ये आढळते. महाराष्ट्रासह भारतातील विविध प्रदेशांमध्ये नागपंचमी वेगवेगळ्या लोकपरंपरा आणि धार्मिक विधींनी साजरी केली जाते. नागपंचमीकडे केवळ सर्पपूजेचा धार्मिक दिवस म्हणून पाहणे अपुरे ठरेल. या सणामध्ये मानव आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध, जैवविविधतेबद्दलचा आदर, कृषी संस्कृती, लोकश्रद्धा, स्त्रियांच्या धार्मिक सहभागाची परंपरा आणि सामुदायिक जीवन यांचे अनेक पैलू दिसून येतात. विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात शेती आणि निसर्गाशी संबंधित जीवनपद्धतीमुळे नागपंचमीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. साप हे शेतातील उंदरासारख्या पिकांना हानी पोहोचविणाऱ्या जीवांचे नियंत्रण करतात, त्यामुळे कृषी संस्थे त्यांची महत्वाची भूमिका आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागही नागपंचमीच्या परंपरेला आध्यात्मिक बरोबरच पर्यावरणीय जाणीवेशी जोडतो. नागपंचमीच्या इतिहासाचा विचार केला असता तिच्या मुळाशी प्राचीन भारतीय नागपूजा, पुराणकथा आणि कृषी जीवन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. नागपंचमी हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे, नाग आणि पंचमी. नाग आणि सर्प किंवा नागदेवता आणि पंचमी म्हणजे चंद्र महिन्यातील पाचवी तिथी. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. ही तिथी साधारणतः जुलै ऑगस्ट या कालावधीत येते. श्रावण महिना हा भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. याच काळात पावसाळा बहारा आलेला असतो, जमिनीमध्ये ओलावा वाढलेला असतो, शेतीची कामे सुरू असतात आणि अनेक प्रकारचे सजीव जमिनीच्या आत बाहेर सक्रिय होतात. साप देखील या काळात त्यांच्या अधिवास पावसातून बाहेर पडताना दिसतात. त्यामुळे पावसाळ्यातील कृषी जीवन आणि नागपूजेची परंपरा यांचा संबंध जोडला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची प्रतिमा, मातीची नागमूर्ती किंवा नागाचे चित्र यांची पूजा करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. काही ग्रामीण भागात नागबिळाची पूजा करण्याचीही परंपरा आहे. फुले, हळद, कुंकू, अक्षदा, नैवेद्य इत्यादी अर्पण करून नागदेवतेची पूजा केली जाते. नागपंचमीचा इतिहास अत्यंत प्राचीन मानला जातो. भारतातील सर्प पूजेच्या परंपरेचा संबंध निसर्ग पूजा आणि प्राचीन कृषी समाजाशी जोडला जातो. प्राचीन समाजामध्ये मानवाचे जीवन निसर्गावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होते. पाऊस, नदी, पर्वत, वृक्ष, वनस्पती आणि विविध प्राणी यांना जीवनासाठी महत्वाचे मानले जात होते. सर्प हा मानवाच्या दृष्टीने एकाच वेळी भय आणि आदर निर्माण करणारा प्राणी होता. त्यामुळे सर्पाला केवळ धोकादायक प्राणी न मानता त्याला दैवी शक्तीचे प्रतीक मानण्यासाठी परंपरा विकसित झाली असावी. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार नागपंचमीच्या परंपरेची मुळे प्राचीन हिंदू पुराण कथा आणि कृषी परंपरांमध्ये आहेत. सर्प पूजा ही निसर्गातील शक्तीविषयी आदर व्यक्त करण्याच्या परंपरेशी संबंधित आहे आणि नागांना पिकांचे रक्षण तसेच फलनिष्पत्तीचे प्रतीक मानले गेले आहे. भारतीय संस्कृतीत सर्पाला विशेष स्थान प्राप्त झाले आहे. हिंदू धार्मिक परंपरेमध्ये नाग अनेक देवता आणि धार्मिक कथांशी जोडलेले आहेत. भगवान शिवाच्या गळ्यातील नाग हे त्याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे. भगवान शिवाच्या गळ्यातील नागाचे प्रतीक अनेक प्रकारे स्पष्ट केले जाते. त्यातून मृत्यूवर विजय, निर्भयता, जीवन मृत्यूचे चक्र आणि निसर्ग शक्तींवर नियंत्रण यासारख्या संकल्पनांचा अर्थ लावला जातो. नागपंचमीच्या धार्मिक महत्वात शिवाशी संबंधित ही प्रतिमा महत्वाची आहे. भारतीय पुराण परंपरेमध्ये शेषनाग, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म इत्यादी नागांचा उल्लेख आढळतो. या कथांमधून नागांना केवळ प्राणी म्हणून नव्हे तर विशिष्ट दैवी शक्तींचे प्रतीक म्हणून पाहिले गेले. यामुळे नागपूजा ही भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग बनली. नागपंचमीचा संबंध

भारतीय महाकाव्य आणि पुराण परंपरेशीही जोडला जातो. महाभारतामध्ये नागवंश आणि नागांशी संबंधित अनेक कथा आहेत. राजा परीक्षित, तक्षक नाग, नागदेवतांशी संबंधित विविध आख्यायिका आढळतात. त्यामुळे नागपूजेची परंपरा केवळ एका विशिष्ट प्रदेशापुरती मर्यादित नसून कल्पना विश्वात तिची खोल मुळे आहेत. नागांशी संबंधित कथा भारतीय समाजाला निसर्गातील विविध शक्तींशी सह अस्तित्वाचे महत्वही अप्रत्यक्षपणे सांगतात. नागपंचमीशी संबंधित सर्वाधिक प्रसिद्ध कथांपैकी एक कथा म्हणजे श्रीकृष्ण आणि कालिया नागाची कथा. पुराण परंपरेनुसार यमुना नदीमध्ये कालिया नावाचा नाग राहत होता. त्याच्या विषामुळे नदीचे पाणी दूषित झाले होते आणि परिसरातील जीवसृष्टीला त्याचा त्रास होत होता. श्रीकृष्णाने कालियाचा पराभव केला आणि त्याला त्या ठिकाणाहून निघून जाण्यास सांगितले. या कथेत चांगल्याचा वाईटावर विजय, अहंकाराचा पराभव आणि निसर्गातील असंतुलन पूर्ण करण्याचा संदेश पाहिला जातो. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या नागपंचमी विषयक माहितीतही कालिया नागाच्या कथेला नागपंचमीच्या लोकप्रिय धार्मिक संदर्भापैकी एक म्हणून नमूद केले आहे. या कथेमुळे नागपंचमीला धार्मिक तसेच नैतिक अर्थ प्राप्त होतो. भारत हा प्राचीन काळापासून कृषी प्रधान देश असून ग्रामीण जीवनाचा बहुतांश भाग शेतीभोवती केंद्रित होता. शेतीच्या संरक्षणामध्ये विविध प्राण्यांची भूमिका असते. साप हे शेतातील उंदीर आणि इतर काही लहान प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, त्यामुळे ते कृषी परिसंस्थेचा महत्वाचा भाग आहे. पूर्वी शेतकऱ्यांना सापांच्या पर्यावरणीय भूमिकेचे आधुनिक वैज्ञानिक भाषेत ज्ञान नसले तरी अनुभवातून त्यांचा सापांचे महत्व जाणवत असावे. त्यामुळे नागांना पिकांचे रक्षण करणारे जीव मानण्याची श्रद्धा निर्माण झाली. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या मते ग्रामीण महाराष्ट्रात शेती हा प्रमुख उपजीविकेचा आधार असल्यामुळे नागपंचमीला विशेष महत्व आहे. नागांना शेतांचे रक्षक मानले जाते आणि या सणांद्वारे निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा संदेश दिला जातो. नागपंचमी श्रावण महिन्यात येते आणि श्रावण हा पावसाळ्याचा महत्वाचा काळ आहे. या काळात जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर ओलावा असतो. नद्या, तलाव, विहिरी आणि जलस्रोतांमध्ये पाण्याची पातळी वाढते. शेतीची कामे वेगाने सुरू असतात. पावसाळ्यात साप त्यांच्या बिळांमधून बाहेर पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ग्रामीण समाजात सर्पदर्शनाच्या घटना वाढत असतात. अशा परिस्थितीत सापांबद्दल भीती निर्माण होण्याऐवजी त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण करण्याचे कार्य धार्मिक परंपरेने केले असावे. नागपंचमीमुळे सर्प हा केवळ भयाचा विषय न राहता पूजनीय आणि संरक्षित करण्याजोगा लोकमानसात स्थान मिळवतात. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून कुटुंबाचे रक्षण, आरोग्य, समृद्धी आणि सुख शांती यासाठी प्रार्थना केली जाते. अनेक भक्त उपवास करतात आणि घरात किंवा मंदिरात नागदेवतेची पूजा करतात. या दिवशी नागदेवतेला फुले, हळद, कुंकू, अक्षदा, नैवेद्य इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी नागाचे चित्र भिंतीवर काढले जाते किंवा मातीची नागमूर्ती तयार करून तिची पूजा केली जाते. धार्मिक दृष्टिकोनातून हा सण श्रद्धा, भक्ती, संरक्षण आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. नागपंचमीच्या परंपरेतील एक महत्वाची प्रथा म्हणजे ग्रामीण भागात नागाचे बीळ किंवा वारुळ यांना पवित्र मानले जाते. त्याभोवती स्वच्छता करून फुले आणि हळद कुंकू अर्पण केले जाते. या प्रथेमागे धार्मिक श्रद्धेबरोबरच पर्यावरणीय संदेशही पाहता येतो. जमिनीखाली राहणाऱ्या प्राण्यांच्या अधिवासाला त्रास देऊ नये अशी भावना या प्रथेतून व्यक्त होते. महाराष्ट्रातील काही ग्रामीण परंपरांमध्ये नागपंचमीच्या दिवशी माती खणण्यास मनाई केली जाते. या मागे जमिनीत राहणाऱ्या सापांना आणि इतर जीवांना त्रास होऊ नये अशी पर्यावरणपूर्वक कल्पना जोडली जाते. नागपंचमीच्या पारंपरिक प्रथांचे आधुनिक पर्यावरणीय संदर्भात पुनर्मूल्यांकन करता येते. भारतीय लोकसंस्कृतीत सण हे मौखिक परंपरेचे महत्वाचे माध्यम आहेत. कथा, गाणी, म्हणी, ओव्या, लोककथा आणि धार्मिक आख्यायिका पिढ्यानपिढ्या सणांच्या माध्यमातून पुढे जातात. नागपंचमीच्या संदर्भात नागदेवता, कालिया नाग, भगवान शिव, नागराज आणि कृषी जीवनाशी संबंधित अनेक लोककथा प्रचलित आहेत. ग्रामीण भागातील लोकगीतांमध्ये नागपंचमीचा उल्लेख आढळतो. काही ठिकाणी नागदेवतेला समर्पित लोकगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्र पर्यटन विभागानेही नागपंचमीशी संबंधित लोकगीते
आणि नृत्य परंपरांचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्रात नागपंचमीला विशेष सांस्कृतिक महत्व आहे. सण हे समाजातील व्यक्तींना एकत्र आणण्याचे माध्यम असतात. नागपंचमीच्या निमित्त

0: आणि कुटुंबातील सदस्य एकत्र येतात, नातेवाईक भेटतात, महिला सामूहिकरित्या पूजा करतात, गावांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. अशा सामूहिक सहभागामुळे सामाजिक संबंध दृढ होतात, परस्पर सहकार्य, बंधुभाव आणि सामुदायिक एकात्मता वाढण्यास मदत होते. अधिक स्पष्टपणे समजून घेण्याची गरज आहे. साप हे अन्न साखळीतील महत्वाचे घटक आहेत. ते उंदीर आणि इतर काही प्राण्यांची संख्या नियंत्रित करण्यात मदत करतात. त्यामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे. साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी प्रशिक्षित व्यक्ती किंवा संबंधित वन्यजीव यंत्रणेची मदत घेणे अधिक योग्य आहे. यातून नागपंचमीला आधुनिक काळात वन्यजीव संवर्धन आणि जैवविविधता संरक्षणाचा संदेश देणारा सण बनविता येऊ शकतो. परंपरेचा आदर करताना वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे. नागपंचमीच्या निमित्ताने प्रत्यक्ष सापांना पकडून त्यांच्यावर धार्मिक विधी करणे किंवा त्यांना त्रास देणे योग्य नाही. सापांना दूध पाजणे ही लोकप्रिय लोकश्रद्धा असली तरी आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून सापांच्या नैसर्गिक आहार आणि शरीर रचनेचा विचार केला पाहिजे. साप हे दूध पिणारे प्राणी नाहीत, त्यामुळे धार्मिक श्रद्धा पाळताना सापांच्या आरोग्याला आणि वन्यजीव संरक्षणाच्या नियमांना बाधा येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मानव हा निसर्गापासून वेगळा नसून निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गातील प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि पर्यावरणीय समतोलासाठी प्रत्येक सजीवाचे महत्व आहे. त्यामुळे नागपंचमी ही केवळ नागपूजेची परंपरा न राहता निसर्ग प्रेम, जैवविविधता, सह अस्तित्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा सांस्कृतिक उत्सव म्हणून पुढे नेणे ही आजच्या समाजाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे धार्मिक श्रद्धा, लोकसंस्कृती, कृषी परंपरा आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समन्वय साधून नागपंचमी साजरी केली तर या प्राचीन सणाचे महत्व भावी पिढींसाठी अधिक व्यापक आहे, अर्थपूर्ण ठरेल. श्रोतेहो, आजचा विषय नागपंचमी ह्या सणाबद्दल होता. तर सगळ्यांना कळालं त्यानुसार नागपंचमीचं महत्व आणि त्याचा इतिहास. ज्यावेळेस आपण नागपंचमी साजरी करू त्यावेळेस आपण आणखीन उल्हासाने आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन साजरी करूया. धन्यवाद.
1: आताच आपण नागपंचमी सणाचा इतिहास आणि महत्व याविषयी बबिता हेबारे यांचं भाषण ऐकलं. भाषणाचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्राच्या FM बँड 101.1 MHz वर.

संपूर्ण देशामधल्या कोट्यवधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी। बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी। काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी।

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण एफ एम आय 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या ऍपच्या द्वारे. सकाळच्या 8:29 आणि 35 सेकंद झाली आहेत. यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2043 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. युजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. आता

देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. आता सविस्तर बातम्या. भारताला 2047 पर्यंत पूर्णपणे विकसित बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल व्यक्त केली. राजस्थानातल्या अलवर इथं राज्यातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6,453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं अनेक उपक्रम सुरू केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या 12 वर्षात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत वारंवार वाढवून दिली असल्याचं त्यांनी नमूद केलं. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्याची दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हटलं. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रथम हे तत्व बाळगून आपलं ज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा राष्ट्र उभारणीसाठी वापर करावा असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. चेन्नईजवळच्या कट्टनकुलथूर इथं SRM या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. विकसित भारत बनण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे त्यांनी पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले. अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल तर समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. NTA 22 ते 30 जून या कालावधीत UGC नेटसाठी सर्व 87 विषयांची परीक्षा घेतली होती. भारताच्या वतीनं उद्या नवी दिल्लीत ब्रिक्स गटातील देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीपूर्वी आज ब्रिक्सचा पर्यावरण कार्यगट तसंच हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधीच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. भारतानं आपल्या यावर्षीच्या ब्रिक्सच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी ठरवलेल्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी पायाभरणी या मध्यवर्ती कल्पनेअंतर्गत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक होणार आहे. अध्यक्षपदाचा भाग म्हणून भारतानं ब्रिक्स पर्यावरण कार्यगटाअंतर्गत मुख्यत्वे विचार करण्यासाठी शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्तीची स्थिती हाताळण्याची सक्षमता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही 4 प्राधान्य क्षेत्रं निश्चित केली आहेत असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. पुण्यात आजपासून 5 दिवसांच्या 7व्या ब्रिक्स माहिती आणि दूरसंचार अर्थात ICT कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन या विषयसूत्रावर आधारित ही बैठक होणार आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 2026 या वर्षासाठीचे राष्ट्रीय अनुभव पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमात पेन्शन मित्र हँडबुक आणि 5व्या देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचंही प्रकाशन केलं जाणार असल्याचं कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बँक प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये 17 निवृत्तीवेतन वितरण करणाऱ्या बँकांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या योजना आणि सेवा सादर केल्या जातील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

0: नवी दिल्लीतील सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राजस्थानातील चितोडगड इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्या हस्ते काल इंदोर इथं प्रस्तावित असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या 25 फुटी पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत कॅगनं दिलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर वैष्णव यांनी काल दिवसभर संपूर्ण रेल्वे नेटवर्कवरील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी तातडीनं चुका सुधारण्याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून रेल्वे नेटवर्कवर सुमारे 20,000 ठिकाणी टाकीपासून नळापर्यंत पाणी गाळण्याची आणि त्यावर देखरेख ठेवणारी नवीन प्रणाली बसवली जाईल. पंतप्रधान गतिशक्ती उपक्रमांतर्गत विविध मंत्रालयांच्या 18,00,000 कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले 3 पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या 198 प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. मस्कतमधील भारतीय शाळांमध्ये शिकणाऱ्या 200 अधिक विद्यार्थ्यांनी काल सुलतान काबूज बंदरावरील INS इम्फाळ या भारतीय युद्धनौकेला भेट दिली. ओमानमधील भारतीय दूतावासानं ही माहिती दिली. तत्पूर्वी भारताच्या स्वातंत्र्यदिनी मस्कत, पोंता देलगादा आणि जिबुती यासारख्या परदेशातील विविध बंदरांवर भारतीय युद्धनौकांच्या उपस्थितीद्वारे देशाच्या सागरी सामर्थ्यांचं दर्शन घडल्याचं भारतीय नौदलानं सांगितलं. ओमानमधील भारताचे राजदूत प्रशांत पिसे यांनी या युद्धनौकेला भेट देऊन नौकेवरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या युद्धनौकेवरील कर्मचाऱ्यांनी दूतावासात आयोजित ध्वजारोहण समारंभात सहभाग घेतला. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बाबा बुद्ध अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्टपर्यंत चालणार असून रक्षाबंधनादिवशी तिची सांगता होईल. प्रशासनानं राजौरी, पूंछ आणि प्रवासाच्या मार्गांवर कडेकोट बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. पश्चिम बंगालमधील भारत नेपाळ सीमेवरून बेकायदेशीररित्या सोनं आणि चांदी घेऊन येणाऱ्या 2 नेपाळी नागरिकांना सशस्त्र सीमाबलाच्या जवानांनी काल अटक केली. सिलीगुडीजवळील पाणीटाकी इथं तैनात असलेल्या SSBचं पथक न्यू मेची पुलावर नियमित तपासणी करत असताना त्यांनी नेपाळहून भारतात येणारी एक मोटार अडवली. या मोटारीतील 2 व्यक्ती या सोनं आणि चांदीबाबतची कोणतीही कागदपत्रं सादर करू शकल्या नाहीत किंवा त्याबद्दल कोणतंही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकल्या नाहीत, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं. FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धा 2026 भारतीय संघाचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. याआधी झालेल्या सामन्यांमध्ये भारतानं वेल्स संघावर तर विजय मिळवला आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं बलाढ्य चीनला काल 2-2 असं बरोबरीत रोखलं. भारताकडून नवनीत कौर आणि दीपिकानं गोल केले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. NTA UGC नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळच्या 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंकज उदास यांच्या आवाजामध्ये

0: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळंतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
1: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
0: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
1: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
2: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
3: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको, नांदेड.
2: मोबाईल 94-23-13-87-89.
4: डॉक्टर रोहिणी पाटील जनरल सर्जन आणि मुळव्याध लेझर तज्ञ घेऊन येत आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
5: पोटविकार, मुळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसेच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. 15 ऑगस्ट सकाळी 10 ते सायंकाळी 5 शिबिरामधील पेशंटला शस्त्रक्रियेत विशेष सूट.
4: सिद्धिविनायक हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 9404-16756.
6: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
7: मित्रा,
6: तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
8: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
9: श्रोतो, गझल गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता ऐकत आहोत रवी यांनी संगीतबद्ध केलेली हसन कमाल यांची गझल रचना. गायक स्वर आहे सलमा आगा यांचा.

0: मूळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
1: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन, संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड।
2: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची। ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड, आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारही घेऊन टाक। त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं। वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा। कार नाही तर माझा फोटो तरी घे। तुम्ही कोण?
3: RBI सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
4: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
4: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
5: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
6: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम, आकाशवाणी। बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी। काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी।

श्रोतहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण पय्याम सैदी यांची गझल ऐकली जगजीत सिंग यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं कुलदीप सिंग यांचं. आणि या गझल रचनेबरोबरच गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM 101.1 MHz. सकाळचे 9 वाजले आहेत. यानंतर 10 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

FM 91.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन. श्रोतेहो, आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे, तसेच जैवविविधतेने संपन्न देखील देश आहे. आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासूनच प्राणीमात्रांची देखील पूजा केली जाते आणि आज आहे नागपंचमीचा सण. या सणाच्या निमित्ताने कार्यक्रमाची सुरुवात करूया. हळद रुसली कुंकू हसलं या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांच्या या गीताने. गायकस्वर उषा मंगेशकर यांचा आहे आणि संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

0: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाएं सिर्फ 1111 में, 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग, सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें। BSNL, हर परिवार का भरोसा।
1: श्रद्धेय सुंदरमन आणि सोज्वल भावना यांच्या सुरेख मिलापातूनच जीवनाचा प्रवास हा सुकर होत असतो। कार्यक्रमात आता ऐकत आहोत अशीच मानवी गायकवाड यांची गीतरचना करायला गेलो एक या चित्रपटातील। युगलस्वर गायिका वैशाली सामंत आणि सुदेश भोसले यांचा आहे आणि संगीतकार आहेत श्रीरंग आरसे।

श्रोतेहो आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन आकाशवाणी नांदेड केंद्राच्या FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. मनातील प्रेमाची भावना व्यक्त करणारं कार्यक्रमात आता गीत ऐकत आहोत. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आता मी कशी दिसते या चित्रपटातील. गायक स्वर स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांचं आहे आणि संगीतकार आहेत श्रीरंग आरसे.

स्वतःहून मराठी चित्रपटातील एक प्रसिद्ध अभिनेता याबरोबरच एक उत्तम दिग्दर्शक म्हणून नावारूपास आलेले मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वांच्या आवडीचे अभिनेते म्हणजे महेश कोठारे आणि यांच्याच दिग्दर्शनाखाली दिग्दर्शित झालेला एक चित्रपट म्हणजे खबरदार. कार्यक्रमात आता ऐकत आहोत याच चित्रपटातील विवेक आपटे यांची ही गीतरचना. युगलस्वर स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांचा आहे आणि संगीतकार आहेत अशोक पत्की.

गीतगुंजन या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकत आहोत सोनू कक्कड आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये दिनकर शिर्के यांचं गीत आणि संगीत. जीवनातील वास्तव सत्य, स्वाभिमान आणि मानवी नात्यातील संघर्षाचं भाष्य करणारा एक चित्रपट म्हणजेच मी अमृता बोलते. या चित्रपटातील आता ही गीतरचना ऐकूया सोनू कक्कड आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये गीत आणि संगीत दिनकर शिर्के यांचं.

कार्यक्रमाच्या शेवटी आपण प्राध्यापक कुंतीनाथ कारके यांचं गीत ऐकलं, आदर्श शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं अमितराज यांचं आणि चित्रपट होता तू ही रे. श्रोते हो, या चित्रपटातील गीताबरोबरच गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लेखिका आशा पगे यांच्या भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. भाग क्रमांक आहे 62.

0: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
1: गोपाळराव गेले म्हणून मैथिली मुंबईला गेली. गोपाळरावांचा दिवस करून लगेचच निघायचं तर आत्यानं आग्रह केला म्हणून थांबली, पुढचं रिझर्वेशन घेतलं. घरात कशातही भाग न घेता आत्या नुसती बसून होती ते मैथिलीला पाहवलं नाही. मन न गुंतता झालेल्या नुसत्या प्रदीर्घ सहवासानंच माणूस इतका गुंततो. मिसेस धर्मराजांसारखं तिचं घर काही तुटून मोडून पडलं नव्हतंच. संजूची बायको ऑफिसला गेली.

मुलं शाळेत गेली तेव्हा दोघे एकट्याच उरल्या. चार दिवस चल माझ्याबरोबर, तुला तेवढ्याच बदल होईल, मैथिली म्हणाली. नको ग, एवढा लांब प्रवास, विमानानं जाऊ हवं तर. नको ग मैथिली. अगं तुला अंशुमनला पाहायचं आहे ना, चल ना, खूप मोठा आणि उंच झाला आहे. तूच ये त्याला घेऊन एखाद्या सुट्टीत,

अगं, आता हे संजूचं त्याच्या बायकोचं घर, पण हे गेल्यावर आता आपण जुन्या घरी एकटंच असतो तर जास्त बरं वाटलं असतं मला. मैथिली, तुझं कसं सुरू आहे? शंतनूला नोकरी लागली ना? लागली, ती एवढंच म्हणाली. एखादं मूल हवं अजून, यापूर्वीच व्हायला हवं होतं. मैथिली अजिबात बोलली नाही. आत्यानं पुन्हा विचारलं तर मग म्हणाली, नको, होत नाही तेच बरं ना. आम्हा दोघात सतत काहीतरी धुमसत असतं, आम्ही आपापली काळजी घेतो. यातूनच अंशुमन मोठा जाणता होत चालला आहे तेवढं पुरेसं आहे. कशाला दुसरं मूल आत्या? ती म्हणाली. डॉक्टर मित्रांना मैथिलीला पाहून खूप आनंद झाला. त्यांची मुलगी जावई सगळी रविवार म्हणून घरीच होती. त्यांच्या बायकोनं तिला जेवायला थांबवूनच घेतलं. जेवताना त्या म्हणाल्या, मैथिली, तुला कळलं का? कीर्ती परत आली आहे. परत? कीर्ती? तिचा घास हातातच राहिला. हो, मुलगा बडोद्यालाच आहे, मुलीला घेऊन आली आहे ती. तुमच्याकडे येते का? हो, बीएड आणि एम ए केलं तिनं, शाळेत शिकवते. राहते कुठं? आईकडच. तिच्या शाळेत निरोप देता येईल? भेटायचे का? मित्रांच्या बायकोनं विचारलं. भेटायचं कीर्तीला? ती अशी परत आली असते ना? तिचं सगळं चांगलं सुरू असताना भेटणं वेगळं. तू येऊन गेल्याचं कळलं तर तिला बरं वाटायचं नाही. पण संध्याकाळचीच तर गाडी आहे, वेळच नाही, मैथिली म्हणाली. किती वाजता कोणती गाडी वगैरे त्यांनी चौकशी केली. संध्याकाळी स्टेशनवरच कीर्ती भेटली, प्लॅटफॉर्मवरच. मैथिलीच थोडी उशीर आली. कीर्ती आधीच येऊन तिची वाट पाहत उभी होती. आपला डबा शोधून सामान ठेवण्याच्या गर्दीत मैथिली होती तो कीर्ती समोर येऊन उभीच राहिली. मैथिली बघत राहिली. तिचे दोन्ही हात पकडून मग कीर्ती म्हणाली, अगं, नुसती बघत काय राहिलीस? डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये ग, मैथिली म्हणाली. मला भेटून जावं असंही नाही वाटलं. वाटलं ना, पण नको वाटलं. हो ना? नाही ग, तसं नाही, वेळच नव्हता. सरांनी निरोप दिला, तुझी गाडी कळवली, म्हणजे प्रणिताबाईंनी फोन केला. जाडी झाली आहेस चांगलीच, मैथिली म्हणाली. घरी बसूनच तर होते याच्या त्याच्या वेळा सांभाळत, आता त्यातून बाहेर पडले, आता होईन बारीक. दोघी मग डब्यात चढल्या. चांगलं केलंस कीर्ती. केलं खरं, चांगलं आणि वाईट पाहिलंच नाही, तेही एकदम काही थोडंच कळतं, पण पुष्कळ वर्ष काढली ना तशीच. एम ए केलंस ना? हो, इथं येऊन केलं, इंग्रजीत. सरांकडेच आले सरळ. तू तिकडं पुष्कळ नाव कमवलंस सर सांगत होते. नाव बीव काही नाही ग, आपली आपली वाट आपण काढतो बस. मिलिंदनं घराशी जसं नातंच तोडलं, पत्र नाही, फोन नाही, कित्येक महिने झाले काही कॉन्टॅक्टच नाही. सणाला वाढदिवसाला ग्रीटिंग येतं बस, खाली सही असते फक्त, दोन ओळी काही नसतात. त्याला दोन मुलं आहेत, ती खूप गोड आहेत. मात्र या माणसांचे नुसते हट्टच बघ, आईदादांचे. पण बघ, त्यांचा काळ संपला, अधिकार संपला, हट्टही संपलेत, पण त्याची किंमत आपणच नाही का दिली? मैथिली स्तब्ध. तुझा मुलगा आहे ना? हो, अंशुमन. हा माझा चिन्मय, तो तिकडेच असतो. तिनं पर्समधून फोटो काढला. मुलगी जुई, ती माझ्याजवळ असते, अगदी माझ्यासारखीच दिसते. अजून आमचं लीगल सेपरेशन झालं नाही, त्यांना हवं असेल तर देई नाही मी. चांगलं केलंस तू कीर्ती, जवळ राहूनही आपण

0: जेव्हा काही करू शकत नाही तेव्हा दूर होण्याला पर्यायच नसतो. चेतन भेटतो क्वचित, त्याचं सगळं तसंच, तेच सुरू आहे. सगळं अस्थिर, सिनेमात घुसलाय ते तर आता जास्तच अस्थिर, पण सध्या पुन्हा मुंबईत आहे, नोकरी सोडली. लग्न? छे ग, तसाच आहे सडाफटिंग. अवलिया, मिलींशी मात्र पत्रव्यवहार आहे अजून. त्याचीही येतात सविस्तर पत्र चेतनला. मला तर वाटतं कीर्ती, आपण सगळेच त्यावेळी घाबरट भ्याड होतो. स्वतःला हवं होतं ते केलं नाही, कुठली रिस्कच नाही. एकटा चेतनच. गाडीची अनाउन्समेंट झाली. अर्धा पाऊण तास गाडी लेट होती पण कळलंही नाही. कीर्ती उठली आणि उभ्या होत असलेल्या मैथिलीला तिनं जवळ घेतलं. अगदी निकट आणि दृढ असा तिचा तो स्पर्श. दुसऱ्या क्षणी कीर्ती खाली उतरली, गाडी हल्ली, मैथिली दारातून आत आली, गाडीनं हळूहळू वेग घेतला. तशा मग अनेक आठवणी ढवळून आल्या. गोपाळराव गेले म्हणून मुंबईला गेलेली मैथिली आज यायची होती. ती संपूर्णपणे नसलेले ते चार दिवस फार चांगले गेले होते शंतनूचे. आता मैथिली परत येईल, मग त्याचं छोटंसं स्वातंत्र्य संपेल असंच त्याला वाटलं. तिच्याबद्दलचा सुप्त तिरस्कार असूया, या ती नसलेल्या दिवसात वर पृष्ठभागावर यावी तशी शंतनूला स्पष्ट कळली. ज्यांना कधी नाकारता टाळता आलं नाही त्याला, पण ती सततच पिंडाला झोंपली अशी ही दोनच माणसं, एक दांडेकर, दुसरी मैथिली. आता मैथिली नसलेल्या दिवसात त्यानं जसा एक खुला मोकळा श्वास घेऊन पाहिला. मैथिलीनं कधी खास लक्ष न दिलेली घराची ठेवरेव बदलवली. हात लावला नाही तो फक्त तिच्या खोलीला, तिच्या तीनच अस्ताव्यस्त टाकलेल्या वस्तूंना. अंशुमन मागं लागला म्हणून तिला स्टेशनवर आणायला गेला. अंशुमन पुन्हा पुन्हा सांगत होता की गाडी दुपारी 4 येते, अम्मानं सांगितलंय. तर रविवार असूनही तो मुद्दाम बराच उशिरानं स्टेशनवर गेला. गाडी तर केव्हाच येऊन जुनी झाली होती. ब्रेड बटर भाजी असं सटरफटर घेऊन तो घरी पोचला तेव्हा 7 गेले होते. मैथिली आली होती, दाराशी चपला भिरकवलेल्या, तिची पर्स सुटकेस समोर उघडीच पडलेली. तिनं तिच्याकरता अंशुमन करता आणलेली ढीकभर पुस्तकं पसरलेली. बाथरूममध्ये यावेळी सुरू असलेला आवाज. थोड्या वेळानं ती नाहून बाहेर आली, प्रवासानं शिणलेली तरीही प्रसन्न. अंशुमन तिला बिलगला. ती अशी नाहून आली की जास्त सतेज वाटते. शंतनूच्या आत खोलवर एक कळच उमटली. स्टेशनवर गेलो होतो, वेळ मला वाटतं नीट माहीत नव्हती. मैथिली समोर त्याला धड खोटं बोलताही येत नव्हतं. मैथिलीनं हसून दिलं. तिला सवयीचं झालं होतं त्याचं टाळणं, तिच्या वेळा चुकवणं. तिनं मग गोपाळरावांच्या जाण्याचाच विषय काढला मुद्दामच. त्यात शंतनूला काही स्वारस्य नव्हतंच. दोघांमधलं हे तसं निरर्थकच बोलणं. यावेळी तिला तेही बरं वाटलं.
1: शोधे हो आत्ताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. अभिवाचन केलं जयश्री पुराणी.

आशा बघे यांच्या भूमी या कादंबरीचं क्रमश वाचन आताच आपण ऐकलं. भाग क्रमांक होता 62. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्झ सुर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 10:45 झाली आहे. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज यामध्ये शाहीर रुखमाजी कोसरे आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं ऐकूया. आज या कार्यक्रमाचा भाग क्रमांक आहे 1.

श्रोते हो नमस्कार. आज आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत प्रबोधनात्मक गीत. मुख्य गायक रुकमाजी मरीबा कोसरे, सहगायक दिलीप गोविंदराव पाईकराव आणि लिंबाबाई रुकमाजी कोसरे, हार्मोनियम वादक शिवाजी दत्ता वने, ढोलक वादक तेजाब गोविंद पाईकराव, तबला वादक साहेबराव पिराजी हटकर. चला तर ऐकूया लोकसंगीताच्या या कार्यक्रमामध्ये प्रबोधनात्मक गीत.

0: आताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकलीत प्रबोधनात्मक गीत. मुख्य गायक होते रुकमाजी मरिबा कोसरे. हार्मोनियम वर साथ दिली होती दिलीप दत्ता वने यांनी. सहगायक दिलीप गोविंदराव पाईकराव आणि लिंबाबाई रुकमाजी कोसरे. ढोलक तेजाब गोविंदराव पाईकराव. तर तबल्यावर साथ दिली होती साहेबराव पिराजी हटकर यांनी. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं आनंद गोडबोले यांचं. निर्मिती सहाय्य राहुल आत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार.
1: श्रोतो, आताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्राने प्रसारित केला.

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम उमंग. प्रायोजक आहेत NCERT.

जयंत मराठे यांची बालगीत रचना आताच आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं यशवंत देव यांचं. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकवित आहोत नीला आकाश यांनी संगीतबद्ध केलेली नीला सत्यनारायण यांची भावगीत रचना, गायक स्वर देवकी पंडित यांचा.

कार्यक्रमामध्ये आता ऐकवीत आहोत फाल्गुनी फाटक यांच्या आवाजामध्ये ललित सेन यांची अल्बम गीतरचना.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकवित आहोत पंकज उदास यांच्या आवाजामध्ये समीरांची गझल. संगीतकार आहेत नदीम श्रवण.

गायिका वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये संत कान्होपात्रा यांची गवळण आताच आपण ऐकली. संगीत होतं कमलेश दातो यांचं आणि या गवळण रचनेबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM 101.1 MHz. सकाळच्या 11:59 आणि 45 सेकंद झाली आहे. यानंतर दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मजेदार श्रोते हो, श्रावण महिना हा खूप खास असतो. संपूर्ण सृष्टी ही हिरवी गार झालेली असते. एकीकडे आपल्याला निसर्गाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात आणि याच महिन्यात सणांची देखील रेलचेल असते. गोडधोड पदार्थ खायला मिळतात आणि प्रत्येक गोड पदार्थ किंवा त्या त्या सणानुरूप असणारे पदार्थ हे आपल्या जीवनशैलीसाठी, रोजच्या आहारासाठी किती पूरक आहेत याचा बारीक विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं. तसंच आपले सगळे सण सुद्धा हे निसर्गाला धरून आहेत. आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे असे हे सगळे सण आहेत. आता आजच बघा ना, श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पंचमीला नागपंचमी हा सण आपण साजरा करतो. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. शेतीचं रक्षण करणाऱ्या, निसर्गाचा एक महत्वाचा भाग असणाऱ्या नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी दूध आणि लाह्यांचा नैवेद्य हा विशेष असतो. काही ठिकाणी पुरण घालून दिंड बनवतात, तर काही ठिकाणी हळदीच्या पानावर काकडी किसून तांदळाचं पीठ त्यात मळून मग मध्ये मोदकाचं सारण भरून छान अशा पातोळ्याही करतात. पाटावर गंधान नागाचं चित्र काढून किंवा मूर्ती ठेवून त्याची पूजा करतात. देशात खरं तर विविध ठिकाणी नागदेवते

ची मंदिरं आहेत. उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या काठावर असणारं नागवासुकी मंदिर प्रसिद्ध आहे, तर उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरावरच्या भागात चंद्रेश्वर नावाचं मंदिर आहे आणि ह्याची खासियत म्हणजे ते केवळ नागपंचमीच्या दिवशीच उघडलं जातं. तसंच केरळमध्ये नागराजाचं मंदिर आहे, ते हरिपदाच्या घनदाट जंगलात आहे. नागराजासह नाग्याक्षीची देवीचीही पूजा केली जाते. कुक्के सुब्रमण्यम मंदिर हे दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये येतं. खरं तर इथं भगवान सुब्रमण्यम आणि नागवासुकी या दोघांचीही पूजा केली जाते. देशामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत जिथं या नागदेवतेची पूजा केली जाते. भुजंग नागराज हे गुज जे आहे ते खरं तर गुजरातच्या भुज शहरामध्ये येतं. भुज पर्वतात असलेल्या मंदिरातून संपूर्ण शहर दिसतं आणि इतकं छान दृश्य दिसतं खरं तर या उंच पर्वतावर उभं राहिलं की. नागवासुकी हे गंगा नदीच्या काठावर असणारं मंदिर आहे. नागपंचमीला इथे खूप गर्दी होते. या नागवासुकीची एक गोष्ट जी समुद्र मंथनाशी निगडीत आहे असं नेहमी सांगितलं जातं. अनेक आख्यायिकांमध्ये याचा उल्लेख देखील आढळतो. आणि महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर सांगली जिल्ह्यातलं 32 शिराळं हे गाव हे नागपंचमीसाठी खूप प्रसिद्ध आहे. चला तर मंडळी आता आपण ऐकूया गजानन वाटवे यांच्या स्वरातलं एक छान असं गाणं जे नागपंचमीला आपण आवर्जून ऐकतो.

0: मजेदार श्रोते हो, आता आपण ऐकूया शाश्वत जीवनशैली, राजश्री कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. निसर्ग

0: पूरक जीवनशैली किंवा निसर्गासोबतच जगणं हे किती महत्वाचं आहे हे आपण वारंवार ऐकत असतो, परंतु हे प्रत्यक्षात कसं आणता येईल ह्याचा मात्र आपण फारसा विचार करत नाही, किंवा केलं तरी एखादा प्रयोग करून काही काळाने ते सोडून देण्याची सुद्धा आपली सवय असते. शाश्वत प्रयोग स्वतः करून ते सिद्ध झालेलं आहे आणि ते प्रत्यक्षात आणल्यानंतर आपल्याला आलेल्या अडचणी सोडवून त्यात बदल करत असेल, पण ह्या प्रयोगांची सिद्धता ज्यांनी प्रत्यक्षात अनुभवली अशा राजश्री किरण कुलकर्णी यांना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. राजश्रीताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: राजश्रीताईंचा परिचय करून द्यायचा तर बीकॉम नंतर एम ए सोशॉलॉजी आणि एम ए एज्युकेशनल कम्युनिकेशन या विषयामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि उच्च माध्यमिक शाळातल्या विद्यार्थ्यांना योग विषयाची तोंडओळख करून देण्यासाठी त्यांनी दृकश्राव्य साधनांची निर्मिती सुद्धा केली, अर्थात त्या योग आणि निसर्गोपचार तज्ज्ञही आहेत. एमएचके ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून खगोलशास्त्र या विषयावर ऑनलाईन कोर्सेस चालवले जातात, तर या संस्थेशी त्या निगडीत आहेत. त्यांना विविध विषयांची आवड आहे, चित्रकला, विणकाम, पेंटिंग, भरतकाम, शिवण आणि ग्राफॉलॉजी म्हणजे हस्ताक्षराच्या माध्यमातून कर्मचारी व्यवस्थापनासाठी मदत, किंवा जी आपली टीनेज मुलं आहेत त्यांच्यामध्ये एकाग्रता, आत्मविश्वास, वर्तणूक याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील आहेत. फ्लोअर क्लीनर, व्हेजिटेबल क्लीनर, एसटीपी ट्रीटमेंट केमिकल फ्री कसं करता येईल या संदर्भातली 3 पेटंट ही राजश्रीताईंच्या नावावरती आहेत. मी म्हटलं तसं आधी केले मग सांगितले असं राजश्रीताईंचं वर्णन करता येईल. निसर्गनीती हे त्यांचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलेलं आहे, त्याची 3री आवृत्ती अलीकडे आलेली आहे. तर हे शाश्वत प्रयोग तुम्ही नेमके कधी सुरू केलेत?
1: शाश्वत प्रयोग सुरू केलंय म्हणायचं तर खरं तर खूप लहानपणापासूनच याची सुरुवात झाली. साबण कधीच वापरला नाही, म्हणजे लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो आणि तीच सवय अंगवळणी पडली आणि उठणं वापरलं. त्यामुळे तसं म्हणलं तर हे प्रयोग अगदी बाळकडू म्हणूनच आजीपासून सुरू झालेले आहेत. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: अगदी.
1: तर तेव्हा हे लक्षात आलं की आपण ज्या काही अनेक गोष्टी वापरतो केमिकल युक्त, रसायन युक्त, तर त्याच्याऐवजी काय आपण त्याला पूरक वापरू शकतो जेणेकरून निसर्गाच्या जवळ आपण जाऊ शकू किंवा निसर्गाचंच घेतलेलं निसर्गाला देणं हा थोडक्यात आणि तेच पुन्हा आपल्याकडे येतं हे आपल्याला माहिती आहे. तर त्या पद्धतीने जरा थोडासा विचार केल्यावर एक साधारण 13-14 सालापासून म्हणजे आता जवळजवळ 15-17 वर्ष झाली तेव्हापासून मी रसायन विरहित गोष्टी वापरायला सुरुवात केली आणि तेव्हापासून माझा जीवनशैलीचा तो एक भाग झाल्यासारख्या आहेत.
0: अशा कोणकोणत्या वस्तू याच्यामध्ये आल्या, म्हणजे कोणते प्रॉडक्ट याच्यामध्ये विशेषतः तुम्ही?
1: अगदी रोजच्या वापरायची सकाळपासून आपण सुरुवात केली तर दात घासण्यापासून आपण केमिकल वापरतो. रसायन ही सगळ्यामध्ये असतात.
0: टूथपेस्ट
1: तर लहान असताना होती का टूथपेस्ट, म्हणजे आताची लहान मुलं सोडा, पण आपल्या आजी आजोबांच्या वेळेस जर आपण विचार केला तर ते दंतमंजन वापरत होते किंवा मिठानी सुद्धा दात घासले जात होते. तर दंतमंजनचा वापर करणे इथपासून तुम्ही पर्याय वापरू शकता. मग पेस्टचा पर्याय दंतमंजन आहे, साबणाचा पर्याय उठणं आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर दैनंदिनीमध्ये आपल्या फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, कपडे धुवायचा साबण, भांड्याचा साबण अशा अनेक रसायन युक्त वस्तू आपण वापरतो. तर त्याचे पर्याय मी हळूहळू शोधत गेले आणि त्याच्यावरती काम करत गेल्यावर मला पर्याय सापडले आणि ते मी गेले 15 वर्षापासून आचरणात आणते आणि त्या पद्धतीने मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि अतिशय व्यवस्थित स्वच्छता त्याने होते. ही प्रॉडक्ट्स मी एनएबीएल लॅबकडनं टेस्ट पण करून घेतली.
0: अच्छा.
1: त्याची जी स्वच्छता करण्याची पर्सेंटेज आहे ते 99.98-99.9 इथपर्यंत आहे. त्यामुळे स्वच्छता त्याने होते. फक्त आपण जे रंग, रूप, फेस याच्यामध्ये अडकलेलो आहोत ते त्यांनी
0: थोडंसं
1: वजा करावं लागेल. म्हणजे मला असं म्हणायचंय की रंग छान आहे किंवा फेस खूप होतो किंवा वास छान येतो याने स्वच्छता होतीये का हे पडताळून पाहण्याची गरज आहे. त्याच्यात अडकलेलो आहोत आणि त्यांनी खरंच स्वच्छता होतीये का हे पडताळून पाहावं आणि त्यातल्या

0: आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतोय ते पण पाहावं.
1: पण म्हणजे मग आता फ्लोअर क्लीनर साधं एक उदाहरण आपण घ्यायचं म्हटलं तर त्याच्यासाठी तुम्ही काय पर्याय शोधलात आणि कशा पद्धतीने वापरता तो?
0: फ्लोअर क्लीनरसाठी पर्याय तर तसे रसायन विरहित अनेक आहे. म्हणजे अगदी तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा फरशी धुवू शकता, मिठाच्या पाण्याने फरशी धुवू शकता. मी जो पर्याय वापरते तो बायो एन्झाइम आहे. हे म्हणजे लिंबू वर्गीय जी फळं आहेत त्याच्या साली फर्मेंट करून, त्याच्या प्रमाणात गूळ साली आणि पाणी याच्या एक विशिष्ट प्रकारचं प्रमाण करून ते फर्मेंट करायला ठेवलं,
1: आंबवत ठेवलं
0: की त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये ते तयार होतं आणि ते तुम्ही वापरू शकता. त्यांनी तुमची फरशी अतिशय स्वच्छ होते आणि लिंबूवर्गीय फळांपासून असल्यामुळे लिंबाचा वास हा आपल्याला सगळ्यांना आवडतो. आणि आता तर हल्ली बऱ्याच प्रॉडक्ट्समध्ये लिंबूयुक्त ही एक जाहिरात करण्याची गोष्ट आहे. तर त्याच प्रत्यक्ष लिंबानी आपण
1: घर स्वच्छ
0: करू शकतो. आणि लिंबू हे क्लिनिंगसाठीचं अतिशय उपयुक्त आहे हे सिद्धही झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनीच आपली स्वच्छता छान होते.
1: पण म्हणजे मग हे 3 महिने एखाद्या बालदीमध्ये किंवा ड्रममध्ये ठेवून द्यायचं आणि मग नंतर वरचं पाणी जे असेल ते
0: त्याची प्रोसेस आहे. एखाद्या बाटलीमध्ये किंवा झाकणाच्या ह्याच्यात ठेवायला लागतं तुम्हाला ते, कारण त्याच्यामध्ये गॅस तयार होतो. तो गॅस ती प्रोसेस होण्यासाठी आवश्यक असतो. तो गॅस तुम्हाला रोज रिलीज करावा लागतो पहिला महिनाभर, नंतरच्या महिनाभर साधारण 1-2 दिवसांनी रिलीज करावा लागतो आणि त्यानंतर ते हळूहळू सेटल होतं. त्या साली सगळ्या खाली बसतात आणि वरती अतिशय स्वच्छ सुंदर पारदर्शक असं सरबतासारखं. म्हणजे मी एक हे असंही करते गंमत म्हणून की तुम्ही इतर जे एरवी क्लीनर्स वापरता ते पिऊन मनुष्य आत्महत्या केली असे पण आपण वाचतो, तर माझं टॉयलेट क्लीनर किंवा फ्लोअर क्लीनर प्यायल्याने तुम्ही मरणार तर नक्कीच नाही, पण उलट तुमची अंतर्गत सिस्टीम स्वच्छ होईल कारण ते लिंबाचं आहे. त्याच्यामुळे ते इतकं स्वच्छ आणि पारदर्शक सरबतासारखं द्रव त्याच्यात तयार होतं, तुम्ही गाळून वापरू शकता.
1: हे आंबण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही वास येणं किंवा असं काही घडतं का?
0: गॅस रिलीज करता तेव्हा तुम्हाला त्याचा आंबट वास येतो लिंबाचा. त्यानंतर असं काही त्याचं म्हणजे घरात ठेवलंय म्हणून वास येत राहिलाय वगैरे असं काही होत नाही.
1: हे एक उदाहरण झालं. आणखी कचरा व्यवस्थापन हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय. तर ते कचऱ्यापासून खत तयार करणं यातही अनेकदा असं होतं की त्याने मग केमरी येतील, चिलट येतील घरात अशी एक तक्रार असते. तर ही कशी सोडवली तुम्ही?
0: हा खूप मोठा प्रश्न आहे खरं तर. कचऱ्याचा ओला आणि सुका वेगळा करणं हा तर एक महत्वाचा मुद्दा आहे. तर सुका कचरा जर तुम्ही सगळा वेगळा केलात आणि किचन वेस्ट फक्त जर तुम्ही म्हणजे कंपोस्टसाठी वापरलं तर तुमच्या घरात अगदी आम्ही असं म्हणतो की घरात किचनमध्ये तुम्ही सिंक खाली ठेवलं तरी वास येणार नाही अशा पद्धतीने हे कंपोस्ट होतं. फक्त ते करण्याची तुमची मानसिक तयारी पाहिजे की हे मला करायचंच आहे, त्यात येणाऱ्या अडचणींवरती मी मात करेन. आणि त्यात अडचणी येणार असतील तर अनेक तज्ज्ञ आहेत, अनेक पुस्तकं आहेत, अनेक युट्यूब चॅनल्सवरती व्हिडिओज आहेत. आता तुम्हाला मी एक छोटासा नुसकाही त्याचा असा सांगू शकते की तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी जी मेंटेन करावी लागते. म्हणजे आपण जे म्हणतो की ते खूप ओलं होतं मग त्याला चिलट होतात, तुम्ही जे म्हणलात आळ्या होतात चिलट होतात मग त्याचा वास येतो, किंवा एकदम कोरडं होतं आणि मग ती प्रोसेस थांबते. तर ह्याला एक सुंदर लिटमस टेस्ट म्हणावी ती अशी आहे की आपण चहा केल्यानंतर चहा गाळतो तर गाळणीमध्ये जो चहाचा गाळ उरतो तो जर तुम्ही हातात घेऊन त्याची कन्सिस्टन्सी पाहिली म्हणजे त्याचा ओलेपणा आणि त्याच्यातला कोरडेपणा पण म्हणजे ज्या पद्धतीने तो गाळ असतो चहा पूर्ण गाळल्यानंतर तर ते जे कंपोस्ट मधलं तुम्ही टाकलेलं आहे ते त्या पद्धतीचं
1: अच्छा
0: पाहिजे. म्हणजे तुम्ही भाज्या चॉप
1: करून ओलावा हवा आणि अगदी हे पण
0: आता ह्याला उपाय पण असे की ते खूप ओलं झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही सुका पालापाचोळा तुमच्या गार्डनमध्ये असेल तर टाका. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, आमच्याकडे कुठे सुका पालापाचोळा आला असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याला उत्तर असं आहे की आता बरेच आपण किराणा आणतो तर ते ब्राऊन पेपरचे पॅकेट्स येतात, ते ब्राऊन पेपरची पॅकेट्स फाडून त्याच्यात टाकायची. बायोडिग्रेडेबल ती बायोडिग्रेडेबल
1: कागदी पिशवी
0: त्याच्यामध्ये टाका तुकडे करून. ती ओलावा शोषते, एक टिपकाग देतो ओलावा शोषतो त्यामुळे त्यातला ओलावा जातो त्याला कोरडेपणा येतो. तो कोरडेपणा कितपत आणायचा तर चहा गाळल्यानंतर चहाचा गाळ आहे तेवढा कोरडेपणा त्याला आला पाहिजे तो करायचा. आणि समजा ते खूप कोरडं झालंय असं वाटलं तर थोडंसं गुळाचं पाणी किंवा ताकाचं पाणी शिंपडायचं, त्या एन्झाइम्सला खाद्य मिळून ते ऍक्टिव्हेट होतात आणि तुमची प्रोसेस सुरू होते. आणि ह्यामुळे तुम्हाला चिलटं येत नाहीत, आळ्या होत नाही.

0: काही होत नाही. म्हणजे हे सहज करणं शक्य आहे असं. तुम्ही ज्या वेळेला या प्रकारचे प्रयोग सुरू केले त्यावेळेला घरातल्यांचं सहकार्य हे सुद्धा खूप महत्वाचं असेल ना, की म्हणजे
1: अगदी
0: एकाच्या मनात येऊन केलं तर तसं होत नाही, की नाही तर आई हे तू काय करतेस अशी टीका कधी झाली का?
1: हो अगदी होते. पण आम्ही मुळात तिघही जण विज्ञानवादी आहोत, त्याच्यामुळे हे एक वैज्ञानिकच प्रसार आहे, प्रोसेस आहे. त्यामुळे उलट ह्याला असं झालं की खूप प्रोत्साहन मिळालं. आणि म्हणजे आमच्याकडे कोणताही कागदाचा तुकडा चुरगाळला जात नाही. आमचं घर झिरो वेस्ट होम आहे. आमच्या घरातनं कचरा म्हणून बाहेर जात नाही.
0: वा.
1: तर ओला कचरा कंपोस्ट होतो, सुका कचरा भंगारवाल्याकडे त्या पद्धतीने सॉर्ट करून दिला जातो. म्हणजे आता सांगायला मला अतिशय छान असं वाटेल की माझी मुलगी ती सुद्धा इकडे आमच्याकडे असताना हे करत होती, पण तिच्याकडे पण ती प्लास्टिक वेस्ट वेगळं ठेवणार, सुकं वेगळं ठेवणार. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही एक आदर्श जो घालून देता तो पुढे चालवला गेला तर तुम्हाला पण छान वाटतं.
0: संस्कार आहे हा एका परीने,
1: एक संस्कार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे छान आहे. किंवा आता आमचे अनेक पोस्टिंग होतात तर त्या पोस्टिंगमध्ये माझ्या बरोबर जे कनेक्टेड असतात तर ते लोक सुद्धा हे करायला सुरुवात करतात. म्हणजे अगदी साधं सोपं की दुधाची पिशवी तिरकी कापून तुकडा बाजूला काढून टाकणे, तो रिसायकल होत नाही. तर आता माझ्याकडच्या ज्या बायका आहेत त्या तसं कापत नाही, त्यांच्या घरी पण तसं कापत नाही. म्हणजे छोटस जे आपण म्हणतो ना की हा छोटासा संस्कार आहे अशा पद्धतीने. तर हे कंपोस्ट आणि हा असा घरातल्यांचा तर सहभाग खूप छान पद्धतीने, की कुठलाच कागद चुरगाळून टाकणार नाही, कळलं नाही तर ह्याचं काय करू ग असं विचारणार. आणि मग ते माझ्या पद्धतीने मी
0: त्याचं उत्तर
1: शोधते किंवा त्या पद्धतीने ते करून ठेवते.
0: बरोबर.
1: त्यामुळे घरच्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे आणि मला तो खूप 100%
0: मिळाला. कारण हे कुणा एका व्यक्तीचं काम नाहीये, सगळ्यांनी मिळून केलं तर हे शक्य आहे. अधिक माहिती या विषयाची मिळवून तुम्ही डोळसपणे प्रयोग करायला लागलात आणि मग नंतर हे पुस्तक सुद्धा तुमचं निसर्गनीती जे आलेलं आहे हे ह्या अनुभवातनं आलेलं पुस्तक असं आहे. तर ही माहिती कुठून कुठून कशी गोळा करत गेला तुम्ही?
1: ही माहिती जी गोळा करत गेले ती खरं तर म्हणजे केमिकल ला काय पर्याय वापरू शकतो. निसर्गोपचाराचा जो डिप्लोमा माझा झाला तेव्हा गुरुजी आमचे जे होते ते ह्याच्याबद्दल खूप बोलायचे. एकूणच आपली जीवनशैली याबद्दल आमच्या खूप चर्चा व्हायच्या आणि त्याच्यातून अनेक गोष्टी आहार विषयक सुद्धा करत गेले किंवा क्लीनर्स बद्दल पण करत गेले. आणि मग शोधता शोधता त्यांच्याशी बोलताना कधी कधी काही रिसर्च पेपर वाचताना, तेव्हा तर युट्यूब वगैरे असं काही नव्हतं, पण रिसर्च पेपर वाचताना काही लोकांशी जोडले गेलेले असताना बोलण्यातून की काय करता येऊ शकतं, या चर्चांमधून ह्या बायो एन्झाईम बद्दल थोडस कळलं आणि मग त्याचे प्रयोग करायला सुरुवात केली. आणि मग ते बायो एन्झाईम एकच आहे पण त्याच्यापासून मी अनेक वेगळे वेगळे प्रकार शोधले. मग झाडांच्या किडीवरती, म्हणजे आता माझी बाग आहे, मग बागेमध्ये अनेक कीटक येत, म्हणजे जे नको असतात आपल्याला, ज्यांनी नुकसान होतं,
0: झाडांचा
1: उपद्रव होतो, त्याच्यावरती काय फवारणी करू शकतो. तर पूर्वी रोगर मारलं जायचं, मग तंबाखूचं पाणी मारून बघू, हळद त्याच्यामध्ये मिक्स करून पाहू, असं करत करत हे बायो एन्झाईम पर्यंत आले. मग असं लक्षात आलं की झेंडू कडुलिंब ही आपल्याकडची पेस्ट रिपेलंट आहेत, म्हणजे ज्यांनी पेस्ट जातात, मग त्याचं करून बघू. मग त्याचे वेगळे वेगळे प्रपोर्शन करून बघितले, असं करून ते इन्सेक्ट रिपेलंट तयार झालं.
0: अच्छा. म्हणजे ही आवड असल्यानंतर त्याच्याबद्दल अधिक,
1: आणि माझी गरज पण होती कारण माझ्या बागेत येणारे जे उपद्रवी गोष्टी होत्या त्या मला नको होत्या. कारण सेंद्रिय भाजीपाला मी पिकवते, बऱ्यापैकी माझ्या घरात बागेमध्ये माझ्या आठवड्याभरापैकी निदान 3 ते 4 भाज्या माझ्या घरातल्या भाज्या होतात, निदान तेवढं तरी आम्ही सेंद्रिय खाऊ शकतो.
0: म्हणजे शाश्वत जीवनशैली खऱ्या अर्थाने आपल्या आहारापासून ते रोजच्या व्यवहारातही आपल्याला वापरता येऊ शकते.
1: प्रयत्न करायला लागतो आणि ते अंगीकारावं लागतं, सातत्य त्याच्यामध्ये ठेवावं लागतं, कंटाळा करून चालत नाही. हे खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण ज्याला आवड आहे आणि ज्याची खरंच तयारी आणि आता खरं तर ही गरज निर्माण झाली आहे, कारण की रसायनांनी आपल्या जीवनशैलीमध्ये इतके बदल करायला सुरुवात केलेली आहे आपल्या आरोग्यामध्ये पण, आणि
0: आजारही अनेक उद्भवत आहेत.
1: तर त्यामुळे आणि आता बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय जीवन पद्धतीबद्दल बोललंही जात आहे. तर हे जागेची उपलब्धता असल्यामुळे, म्हणजे अगदी 4 वांग्याची रोपं लावली तर आपल्या
0: आठवड्याभरात
1: आपल्याला एकदा भाजी करता येते, एकदा शेजारणीला देता येते, 2 मिरची

0: अशी रोपं लावली तर आपल्याला आठवडाभर पुरतात. इथपासून सुरुवात करून आता बऱ्यापैकी अशी परिस्थिती आहे की निदान 4 ते 5 वेळेची भाजी आमची आम्ही घरी आलेली भाजी आम्ही खाऊ शकतो.
1: वा,
0: तर त्या भाज्यांवरती कीड येऊ नये म्हणून हे प्रयोग. मग ते दुसरं कुठलं तरी मारायचं तर काय मारूयात, मग अशा पद्धतीने ह्या प्रयोगाला सुरुवात झाली आणि मग वेगळे वेगळे त्याच्यामधनं.
1: हो, आजकाल कारण ह्या सेंद्रिय भाज्या वेगळ्या मागवल्या जातात वेगवेगळ्या वेबसाईटवरनं आणि त्या खूप महाग असतात नेहमीच्या आपल्या उत्पादनांपेक्षा.
0: हो,
1: तर त्यापेक्षा तुम्ही सांगताय हे जर का आपल्या इथे थोडीशी जागेची उपलब्धता असेल, करण्याची आवड असेल, इच्छा असेल,
0: हो
1: तर घडू शकतं
0: हे
1: म्हणता येईल. खरं तर हा शाश्वत जीवनशैलीचा संस्कार आपल्याकडे पूर्वापार होता, परंतु मधल्या काळात आपल्याला सगळं शहरीकरण एकतर फार मोठ्या प्रमाणावर झालं आणि मग या सगळ्याचा विसर पडल्यासारखं झालं का?
0: मी मगाशी म्हटलं तसं की लहानपणापासून आपण हे करत होतो खरं तर, कारण तेव्हा ह्याची उपलब्धताच नव्हती. त्यामुळे तेच वापरत होतो की ज्याच्यामध्ये रसायनं नव्हती. पण विज्ञानामुळे विसर पडला का असं म्हणण्यापेक्षा विज्ञानवादी दृष्टिकोन जो आहे आपला तो जर आपण जागृत ठेवला तर आपण ह्याच्यावरती कशी मात करू शकतो, ही रसायनांच्या ऐवजी आपण काय करू शकतो, म्हणजे माझ्या ज्या काही मी बायोएन्झाइम आणि हे तयार केलं ही पण वैज्ञानिकच प्रोसेस आहे ना.
1: अगदी खरं.
0: किंवा अगदीच उदाहरण द्यायचं म्हणलं तर प्लास्टिक. आता आपण खूप प्लास्टिक बद्दल बोलतो. प्लास्टिक हा विज्ञानाचा एक खूप चांगला शोध आहे खरं तर. त्याच्यामुळे आपलं आयुष्य खूप सुकर झालं. पण त्याचा वापर कशा पद्धतीने करावा हे जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केलं तर ते प्लास्टिक गटारात जाऊन तुंबणार नाही ना. म्हणजे ते रिसायकलेबल आहे, रियुजेबल आहे, अशा पद्धतीने जर आपण त्याच्याकडे बघितलं तर हा खरं तर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपण ठेवायला पाहिजे. प्रगती होणारच आहे, प्रगतीला कोणीच रोखू शकत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे असं म्हणण्यात काही अर्थ नाही की विज्ञान किंवा वैज्ञानिक प्रगती जशी होतीये तसं आपण ह्याला मागे टाकतोय का.
1: शहरीकरण अधिक झाल्यामुळे मला वाटतं बाजारपेठा, जाहिरातींचा प्रभाव या सगळ्या गोष्टी.
0: जाहिरातींचा प्रभाव हा खूप आहे आपल्यावरती. म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की रंग
1: झागवाला आहे किंवा
0: झागवाला आहे किंवा तो रंग छान दिसतोय, वास खूप छान येतोय, असं वास छान येतोय म्हणून स्वच्छता झाली का हे तपासून पहा. दुसरं म्हणजे तुम्ही जे काही क्लीनर्स वापरता त्याच्यावरती इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आता तुम्ही सगळे इतके मोबाईलला सरावलेले आहोत आपण आणि आता तर AI मुळे चॅट GPT आणि इतर गोष्टी, तुम्ही फक्त त्याच्यात टाकले इन्ग्रेडियंट्स तर तुम्हाला म्हणजे
1: पूर्ण कुंडली त्याची
0: येते आणि ती इतकी छोट्यापासून आहे की अंगाला खाज येणे इथपासून ते कॅन्सर पर्यंत अशा अनेक त्याच्या स्टेजेस आहेत. मग त्यातल्या एखाद्या किरकोळ गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून खूप मोठ्या गोष्टीकडे वाटचाल तर नाही सुरू करत आहोत ना, हे एक तर तपासा. आणि त्याच्यातून होत आहेत ह्या गोष्टी तर त्यावरती आपण कशी मात करू शकतो तर ते न वापरता साध्या गोष्टी वापरायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आरोग्याला त्या पूरक ठरतील, त्यांनी तुम्हाला त्रास होणार.
1: बरोबर. पाण्याचा प्रश्न एक दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे, विशेषतः पिण्याचं पाणी तर फारच. तर याच्या बाबतीतली जागृती ही किती महत्वाची आहे, पाणी आणि ऊर्जा बचत सुद्धा.
0: हो, दोन्ही खूप महत्वाचे आहेत. एकतर पाणी अनेकदा असं आपण बघतो की पाणी फेकून दिलं, म्हणजे जेवढं घेतो आपण ग्लासमध्ये तेवढं सगळं पितो असं नाही. किंवा आता तर प्लास्टिकच्या छोट्या बॉटल्स सगळीकडे वापरल्या जातात,
1: म्हणजे अगदी 200-150 ml पासून मिळतात.
0: आणि त्याचा सर्वात मोठा तोटा प्लास्टिक हा तर आहेच, म्हणजे त्या बाटल्या रियुजेबल रिसायकलेबल त्याचं काय होतं पुढे माहिती नाही, त्या अशाच टाकल्या जातात, काही रिसायकल होतात. पण अदरवाईज बऱ्याचदा मी असं ऑब्झर्व करते की ते पाणी पिऊन त्याच्यातलं थोडंसं पाणी राहिलेलं ती लोक तशीच सोडून जातात.
1: ते पाणी फुकटच झालं होतं,
0: पण ते पाणी दुसरं कोणी पित नाही.
1: हो,
0: कसं पिणार, कारण ती बाटली तोंडाला लावली आहे का वरून पेलं हे कोणाला माहिती असणार.
1: बरोबर.
0: हे नाही आणि ते पाणी तसंच राहतं. मग जे सफाई करणारे असतात ते उचलतात आणि ती बाटली फेकून देतात, ते पाणी वाया जातं. अतिशय मूल्यवान पाणी हेच जीवन असं आपण लहानपणापासून शिकलोय म्हणतोय आणि ते थेंब पाणी वाचवायला पाहिजे, कारण की पुढच्या आपल्या आयुष्यासाठी पुढच्या पिढीसाठी ते पाणी खूप महत्वाचं आहे. पाण्यावर ना महायुद्ध होणार आहे असं म्हणतायत अनेक गोष्टी, आताही आपण वाचतोय युद्धाच्या.
1: बरोबर.
0: तर असं पाणी वाया घालवणं सोयीचं नाही, त्यामुळे त्याची आपण काळजी घ्यायला हवी आहे की बाटली वापरा तुम्ही, नाईलाज म्हणून वापरत असाल खरं तर तुम्ही तुमची बाटली कॅरी करायला पाहिजे बरोबर, आणि नाही समजा शक्य झालं तर त्या बाटलीतलं पाणी तुम्ही फेकून न देता ती बाटली पूर्ण पिऊन किंवा तुमच्या बरोबर घेऊन जा, तुमच्या घरी जाऊन त्या ते पाणी पूर्ण वापरा. या पद्धतीने एकतर पाणी आणि

0: कुठे गळती असेल तुमच्या घरात, पाण्याचं लिकेज असेल, काय असेल, ते तातडीने दुरुस्त करा, जेणेकरून चांगलं प्रोसेस केलेलं पाणी ड्रेनेजमध्ये जात नाही. तुमच्या घरातलं इतर वापरातलं पाणी सुद्धा तुम्ही शक्यतो झाडांना घालता येत आहे का हे बघा, की त्या पाण्याचा जास्तीत जास्त काय वापर करता येऊ शकतो. किंवा ऊर्जा, आपल्याकडे ऊर्जेला स्रोत इतका मोठा आहे आपला सूर्य, आणि सोलरवरची अनेक प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, तर ती काही वापरतायत का? सोलर कुकर सारख्या गोष्टी आहेत, इलेक्ट्रिसिटी सारख्या गोष्टी आहेत. अगदी साधी सोपी गोष्ट आपण करण्याजोगी की आपण जिथे आहोत त्या खोलीतला दिवा फक्त चालू ठेवणे, बाकी घरातले दिवे बंद करणे, ही सुद्धा ऊर्जा बचत आपण करू शकतो. खूप मोठ्याकडे जाय, म्हणजे माझं असं म्हणणं आहे थोडक्यात की छोट्या छोट्या तुमच्या कृतीमधनं तुम्ही सुरुवात करा, ती छोटीशी कृती सुद्धा तुमच्या खूप मोठा बदल घडवू शकते. म्हणजे साधी दिवे आपण आहोत तिथलेच ठेवले, बाकीचे दिवे बंद केले, लिकेज असेल तर ते तातडीने दुरुस्त करून घेतलं, बाहेर जाताना कापडी पिशवी वापरली, ह्या अगदी छोट्या कृती आहेत.
1: बरोबर.
0: आणि ह्या खूप मोठा बदल घडवू शकतात.
1: आणि त्याच्यासाठी
0: केला तर
1: फार काही कष्ट करावे लागत नाहीत, वेगळं काही करावं लागत,
0: काहीच करावं लागत,
1: ते
0: अंगीकारावं लागत.
1: हे सगळे प्रयोग निसर्ग नीती हे करून पाहायलाच हवे, या तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही मांडलेले आहेत. तर हे पुस्तक कसं काय, त्याची थोडीशी जन्मकथा मला ऐकायला आवडेल.
0: पुस्तकाची जन्मकथा अशी की मी स्वतःला दरवर्षी काहीतरी चॅलेंज घेते की या वर्षाचं माझं हे चॅलेंज. तर एका वर्षी मी, म्हणजे खूप माझ्या मैत्रिणी आणि हे सगळे मागे लागले होते की तू हे जे काय करतेस ते तू लिही, आम्हाला कसं कळेल, किंवा तू ह्याच्या कार्यशाळा घे, तू लिही. तर मग मी त्या वर्षीचं चॅलेंज असं घेतलं की आपण फेसबुकवरती दर महिन्याला एक लेख या स्वरूपामध्ये आपण केलेले प्रयोग लिहूयात.
1: अच्छा, बरं.
0: म्हणून मी फेसबुकवरती ते त्या वर्षी लिहिले आणि सुनिधी प्रकाशन तर्फे माझं हे पुस्तक पब्लिश झालंय. तर ते अविनाश काळे आहेत, त्यांच्याकडे एकदा जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे गेलेलं असताना सहज बोलता बोलता असा काहीतरी विषय निघतोच आपला, निसर्ग आणि केमिकल आणि ह्याच्यावरती. तेव्हा विषय निघाला तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी असं असं लिहिलंय. मग फेसबुकवरचे त्यांनी ते सगळे लेख वाचले आणि मग ते मला म्हणले की तुम्ही ह्याच्यामध्ये इतर, म्हणजे तुमचे अनुभव सगळे लिहिले नाहीये, तर तुमचे जर अनुभव लिहिलेत तर याचं एक छान पुस्तक होईल, आणि जेणेकरून लोक हे कंपोस्टिंग करतात किंवा इतर या गोष्टी, किंवा बरेच लोक शोधत असतात पर्याय तर त्यांना ते सापडत नाहीत, किंवा करताना आता इथे अडलोय ह्याच्या पुढे मला माहित नाही कसं करायचं, आणि तुम्ही त्याला उत्तर शोधलंय तुमच्या ह्याच्यात, तर हे लोकांपर्यंत आलं पाहिजे की लोकांना त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील किंवा लोक तुमच्यापर्यंत येऊ शकतील, तर आपण ह्याचं पुस्तक करूया.
1: खूप छान हे पुस्तक तयार झालेलं आहे आणि छोटी छोटी त्याच्यामध्ये प्रकरणं आहेत, म्हणजे थोडक्यात प्रत्येक विषय मांडलेला आहे आणि त्यात शेवटी एक सेल्फ असेसमेंट आहे की जी तुम्ही वाचकांची परीक्षा आहे की स्वतः स्वतःला तुम्ही हे प्रश्न विचारून पहा. तर यातले काही प्रश्न आम्हाला उदाहरणादाखल श्रोत्यांना सांगितले तर
0: हे खरं तर ही प्रश्नावली मी स्वतः नेहमी सोडवते. आपण कुठे आहोत हे तपासायला आणि हो, कारण की म्हणजे मी जर स्वतः म्हणते की मी रसायन विरहित जीवनशैली माझी आहे तर ह्या खरंच गोष्टी मी करते ना, एखादी ह्यातली माझी राहून जात नाही ना, यासाठी मी तपासत असते. पण ह्यातला एक मला प्रश्न वाचायला फार किंवा सांगायला फार आवडतो, ते म्हणजे तुम्ही म्हणजे गृहिणींसाठी विशेषतः आपण हा कार्यक्रम जर म्हणतोय तर त्यामध्ये की तुम्ही पोळ्या झाल्यानंतर तवा तापलेला असतो, मगाशी आपण ऊर्जा बचत म्हटलं तर ही ऊर्जाच आहे तापलेला तवाही, तर तो तापलेला तवा शेवटची पोळी काढतो आपण, गॅस बंद करतो, तर त्यानंतरही तो तवा अनेक वेळ तापलेला राहतो. खूप जणी हे करतात, म्हणजे अनेक जणी मला हे सांगतात, पण ज्या करत नाहीत त्यांना थोडासा स्टिम्युलेट होण्यासाठी, एक चालना मिळण्यासाठी ह्या प्रश्न की पोळ्या झाल्यानंतर तापलेल्या तव्याचा काही उपयोग करता का. उदाहरणादाखल खाली मी काही त्याचे
1: काय करताय
0: ते असलात तर त्याच्यासमोर टिक करा असं मी म्हणलंय की काय करू शकता तुम्ही. तर त्या तव्यावरती तुम्ही दाणे भाजायचे किंवा तीळ भाजायचे किंवा कारळ्याची चटणी करतो, जवसाची चटणी करतो, ते भाजून करतो, ते टाका त्याच्यावर, ते आपोआप भाजलं जात, तर ते भाजू शकता, ज्याला तुम्हाला गॅस चालू ठेवायची गरज नाही, तो तवा तापलाय तेवढ्यावरच होऊ शकतं. किंवा भाजी आधीच झालेली आहे तर ती भाजीची कढई त्याच्यावर ठेवून दिली तर ती आपोआप गरम
1: राहील.
0: किंवा तूप आळलेलं असतं, घट्ट झालेलं असतं आणि आपल्याला ते भातावरती घेताना पातळ लागतं, तर ते सेपरेट गरम करतो आपण, म्हणजे ती ऊर्जा गॅस वाया घालवतो, त्याऐवजी त्या तापलेल्या तव्यावर ठेवलं तर ते तूप पातळ होतं. किंवा कोशिंबिरीसाठी किंवा ठेचा परतण्यासाठी पण त्या ह्याचा तव्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा रात्रीची पोळी उरली असेल तर ती शिळी पोळी गरम करायला त्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा पोळ्या करताना शेवटच्या पोळीला भाजायच्या आधीच जर तो

0: गॅस आपण बंद केला तर ती पोळी आपोआप त्याच्यावर भाजली जाते. काही जणांना कुरकुरीत कडक पोळी आवडते. आधीच गॅस बंद करा पोळ्या व्हायच्या आधी. असे अनेक त्याचे पर्याय आहेत. तर हे पर्याय अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक गोष्टीत विचार करायला शिका की ह्याचा काय होऊ शकतो. गॅसवरती आपण एखादं भांडं ठेवतो तर ते नुसतंच भांडं ठेवतो. अनेकदा असं होतं की बाई काम करत असताना ती कढई ठेवते गॅसवरती आणि ती धुतलेली असते कढई, त्याच्यात पाणी असतं आणि मग ते पाणी पूर्ण
1: तडतड होऊन
0: ती कोरडी होईपर्यंत तेल टाकत नाही त्याच्यात. पण ती कढई तापून ते पाणी पूर्ण त्यातनं उडून गेल्यानंतर म्हणजे तेवढी ऊर्जा तुम्ही वाया घालवता. तर कोरडी कढई ठेवा किंवा पाणी असेल तर पुसून घ्या अशा पद्धतीने. किंवा छोटं भांडं ठेवलं आणि फ्लेम खूप मोठी केली.
1: प्रेशर कुकरच्या बाबतीत सुद्धा तुम्ही विचारलंय की
0: हा म्हणजे शिट्टी करणं हा प्रेशर कुकरचा उपयोगच नाहीये. प्रेशरनी शिजवणं हा त्याचा उपयोग आहे. शिट्टी म्हणजे तुम्ही रिलीज करता, ह्याच्यावरती सुद्धा खूप व्हिडिओ आहेत, तुम्ही पहा.

0: खूप मोठी केली.
1: प्रेशर कुकरच्या बाबतीत सुद्धा तुम्ही विचारलंय की
0: हा म्हणजे शिट्टी करणं हा प्रेशर कुकरचा उपयोगच नाहीये. प्रेशरनी शिजवणं हा त्याचा उपयोग आहे. शिट्टी म्हणजे तुम्ही रिलीज करता, ह्याच्यावरती सुद्धा खूप व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पहा. तर तुम्ही प्रेशर यायला लागलं की बारीक करून ठेवा गॅस, आणि 10-15 मिनिटं जी काय तुम्ही ठेवलंय. डाळ तांदूळ तर शिजायला नॉर्मल 10-15 मिनिटाचा वेळ लागतो. छोले ठेवलेत किंवा राजमा ठेवलाय तर थोडा जास्त वेळ लागू शकतो कदाचित. तर तुमच्या टायमिंगनुसार काय ठेवलंय याप्रमाणे तुम्ही गॅस बंद करा. शिट्टी करण्याची गरज नाही.
1: बरोबर.
0: प्रेशर रिलीज करून शिजत नाही तर प्रेशर देऊन शिजतं प्रेशर कुकर.
1: तो वेळेचा अंदाज तुम्ही जर
0: वेळेचा अंदाज तुम्ही जर केलात, ऊर्जेची बचत म्हणजे गॅस बारीक ठेवूनही होते. म्हणजे 4-5 शिट्ट्या केल्या आणि गॅस बंद केला, डणाडणा गॅस पेटला.
1: एक नेहमीची चूक म्हणजे फोन चार्जिंग झाल्यानंतर बटन चालू, हे सर्रास म्हणजे मुलांना सुद्धा सतत सांगावं लागतं.
0: कुठल्याही याला आणि म्हणजे तुम्ही अगदी मिक्सरचंही बटन बऱ्याचदा असं होतं की मिक्सरचं बटन चालू असतं वरचं, पण त्यांनी धोके पण होऊ शकतात अनेकदा.
1: सुरक्षिततेचा प्रश्न आहे. बरोबर आहे. तुम्ही हेही त्याच्यामध्ये लिहिलं की फ्रीजचं सेटिंग उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात बदलता का. म्हणजे खरंच हे प्रश्न जे आहेत ते विचार करायला लावणारे आहेत. अन्न शिजवताना भांड्यावर झाकण ठेवता का? स्वयंपाक करताना वापरायची भांडी पदार्थाच्या मापाप्रमाणे वापरता का? नाही तर केवढं तरी मोठं भांडं आणि आपल्याला करायची असते एवढीशी
0: गोष्ट.
1: त्याच्यामध्ये सुद्धा ऊर्जा वाया जाते.
0: म्हणजे आता दोन फोडण्या करायच्या, एक कोशिंबिरीला करायची आणि एक भाजीला. तर आधी आपण कोशिंबिरीची फोडणी करून घेतली म्हणजे वेगळी करायची असेल तर, किंवा एकच फोडणी केली आणि त्यातने चमच्याने दोन कोशिंबिरीत घातले आणि त्यात भाजी टाकली, तर दोन पातेली पण करायची गरज नाही फोडण्यांना. म्हणजे एका ह्यानी किती गोष्टी वाचतात पहा. दोन पातेली केली तर दोन पातेल्यांना लागणारी ऊर्जा, ते घासायला बाईची लागणारी ऊर्जा म्हणजे ती बाई विसळतेच ना, तिचे श्रम, लागणारं पाणी, लागणारा भांड्याची पावडर, त्याचा होणारा फेस, ते पाणी नदीत जाणार, त्यांनी केमिकल नदीत जाऊन वाढणारं प्रदूषण. म्हणजे एका छोट्याशा कृतीमागे ह्या इतक्या गोष्टी आहेत, ह्या लक्षात घ्या, याचा विचार करायला शिका.
1: वा, खूप छान. निसर्ग नीती ही कशी प्रत्यक्षात आणता येऊ शकेल याची उदाहरणं तुमच्या या पुस्तकामध्ये आणि आताच्या आपल्या या मुलाखतीतून सुद्धा तुम्ही महत्वाच्या अशा टिप्स काही काही दिल्यात, तर त्याचा वापर जेवढे अधिक मंडळी करतील तेवढा फायदा आहे निसर्गाच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने आणि पर्यायाने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा. राजश्री कुलकर्णी, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: बटरनो श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात शाश्वत जीवनशैली, राजश्री कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो, आता आपण ऐकूया सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य. वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा.
1: दिनदर्शिकेचं आठवं पान भिंतीवर झळकलं की लगेच स्वातंत्र्य दिनाची आठवण येते आणि 15 ऑगस्ट ही ठळक तारीख लक्ष वेधून घेते. ह्यावर्षी स्वातंत्र्य प्राप्तीची 79 वर्ष पूर्ण करून 80व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. अनेक शूरवीरांच्या हुतात्म्यांच्या बलिदानानं हे स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीला पारतंत्र्याचे दिवस कसे होते हे कळण्यासाठी इतिहासाची पानं उलटावी लागतात. तो अनन्वित अत्याचाराचा इतिहास आहे. 17व्या शतकात श्री समर्थ रामदास स्वामींनी भारत भ्रमण करून परधर्मीय राजसत्तेमुळे आतून बाहेरून विस्कळीत आणि दिशाहीन झालेल्या समाजाचं चित्र दासबोधात रेखाटलं आहे. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती श्याममुखी जाहजी फाकविल्या, किती एकत्या विदेशी विकल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. नुसतं वर्णन वाचूनही अंगावर काटा येतो. अशा परकीय राजवटीविरुद्ध अनेकांनी संघर्ष केला. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक थोर क्रांतिकारकांनी आणि नेत्यांनी लढा दिला, प्राणांची बाजी लावली, त्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं, आजचे सुखाचे दिवस प्राप्त झाले. पारतंत्र्याची पार्श्वभूमी जाणून घेतली की स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ, त्याची किंमत ठळकपणे लक्षात येते. प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच व्यक्तिस्वातंत्र्यही महत्वाचं. आपल्या इच्छेप्रमाणे

आपल्या मनाचा कल ओळखून आपल्याला हवा असलेला निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे स्वातंत्र्य। स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे। बोलण्याचं, वागण्याचं, शिकण्याचं, खाण्याचं, फिरण्याचं, प्रतिक्रिया देण्याचं, कोणत्याही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला असतं, आपण ते घेत असतो। या स्वातंत्र्याला अदृश्य अस्पष्ट नियमांची चौकट किंवा मर्यादेचं कुंपण असतं। त्याचं पालन करणं श्रेयस्कर आणि हितावह ठरू शकतं। दोन जीव आपल्या निर्णय स्वातंत्र्यानं विवाहाच्या पवित्र बंधनात अडकतात। एकमेकांच्या साथ संगतीनं जीवन बाग कशी फुलवायची ते ठरवतात। दोघांमध्ये तिसरा नवीन पाहुणा केव्हा आणायचा, आणायचा की नाही याचाही विचार करतात। थोडी मजा करू, घाई कशाला, असा निर्णय कधी कधी लांबत जातो आणि मग पाहू रे किती वाट असं म्हणण्याची वेळ येते। कधी कधी पाळणा हलतच नाही, म्हणून वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी होण्यातच अर्थ असतो। निर्णय स्वातंत्र्य घेताना वेळेचं, घरातल्यांच्या अनुभवाचं अदृश्य बंधन पाळणं आवश्यक असतं। संसार वेलीवर कळी उमलते, जन्मदाते तिच्या पालन पोषणात रंगून जातात, अगदी वेळापत्रक ठरवतात। पण बाळ मनमानी करण्याचं स्वातंत्र्य घेतं, त्याला झोपवण्यासाठी किती प्रयत्न केले जातात, पण ते टक्क जागं राहतं। शेवटी कंटाळून त्याला फिरवून आणण्यासाठी बाहेर नेलं जातं। थंडगार झुळुकीच्या सुखद स्पर्शानं बाळ खांद्यावर डोकं टेकतं, घरी येईपर्यंत त्याची डुलकी होते आणि घरात पाऊल टाकता क्षणी ते पुन्हा ताजतवानं होतं। शिशू उरकून आई जेवायला बसली की तो मुहूर्त साधून तिला जेवणाच्या पानावरून उठवण्याचा नियमही हे बाळ न चुकता पाळतं आणि स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित राखतं। दिसामासांनी मोठं होत ते शाळेत जायला लागतं। रोज आवडीनं शाळेत जाणारं बाळ एखाद दिवशी शाळेत जायला तयार होत नाही। घरात पाहुणे आले असताना शाळेत का म्हणून जायचं हा बालसुलभ विचार त्यामागे असतो। मग पोटात दुखत असल्याचं नाटक ते करतं, आई हरते, मनासारखे झाले माझ्या म्हणत आजीच्या मांडीवर लोळण्याचं स्वातंत्र्य बाळ अनुभवतं। बाळ कळत्या वयाचं झालं की आईचा अभ्यासासाठी तगादा चालू होतो। कधी ते शहाण्यासारखा अभ्यास पटापट करून टाकतं, पण कधी मनात नसलं तर आईच्या हातावर तुरी देऊन निसटतं सुद्धा। प्रगती पुस्तकात लाल रेग येऊ नये म्हणून घरातले त्याला जागे करत असतात। कधी जाग येते, कधी नाही, हे स्वातंत्र्य ते मनसोक्त उपभोगतं। कॉलेजमध्ये गेल्यावर तर चांगली शिंग फुटतात, त्यांचं पाऊल घरात टिकतच नाही, घरचे चिंतेत पडतात। पण एखाद्या विशिष्ट महाविद्यालयाची किंवा ज्ञानशाखेची प्रवेश परीक्षा असेल तर अभ्यासाचा जोर लावला जातो आणि प्रवेश मिळवून ते कौतुकही करून घेतं। आई वडिलांचं छत्र डोक्यावर असतं, तोपर्यंत स्वातंत्र्य अनुभवताना, आपल्या मनाप्रमाणे बागडताना, नाक्यावर रिंगाळताना त्याला मजा वाटते। जबाबदारी नसते, घराचा अप्रत्यक्ष आधार असतो, त्यामुळे कॉलेजचे फुलपंखी दिवस बिनधास्त उडत जातात। वडीलधाऱ्यांचा राग टिकाऊ नसतो हे माहिती असतं, हे सुरक्षित स्वातंत्र्य असतं। काही जणांच्या बाबतीत मात्र या स्वातंत्र्यानं 16 वरीस धोक्याचं ठरू शकतं। मित्रमैत्रिणींच्या गराड्यातून ती आणि तो हळूच बाहेर पडतात, एकांत हवा हवा असा वाटू लागतो। रिलेशनशिपमध्ये असण्याचं थ्रिल अनुभवत दोघं वेगळ्याच धुंदीत वावरत राहतात। विश्वासाच्या बळावर नको ती मागणी पुरी केली जाते, हातातलं तंत्रज्ञान बातमी जगभर पोचवतं, परिणामतः घरच्यांचे डोळे खाडकन उघडतात। तो करून सवरून नामानिराळा होतो आणि ती आयुष्याचा शेवट करायला निघते। आता थांबवायचं कसं हे भलमोठं प्रश्नचिन्ह घर विस्कटून टाकतं। दिलेल्या स्वातंत्र्याचा उद्धार होतो, वर्तमानपत्रातील पहिल्या पानाला ठळक बातमी मिळते। काळाबरोबर सामाजिक बदल होत असतात। स्वातंत्र्यावर गदा येऊ नये म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीऐवजी विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारली जाते। दोघंही उच्च शिक्षित, करिअरचा ध्यास असणारे, घर सांभाळण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांच्यापाशी वेळच नसतो। छोट्या मोठ्या कुरबुरी कधी कधी उग्ररूप धारण करतात, आवाजाची पट्टी वाढत जाते। घरामध्ये वडीलधारं कोणी नसल्यामुळे आदरयुक्त धाक वगैरे नसतोच, कामावरून घरी येण्याच्या वेळा निश्चित नसतात। त्यामुळे मुलं घरात एकटी किंवा पाळणाघरात असतात, त्यामुळे मुलांवर कोणतंच बंधन

0: येत नाही. मुलांच्या स्वतंत्र खोल्यांची दारं बंद असतात. खाणंपिणं, फिरणं, वेळ कसा घालवणं हे स्वतंत्रपणे होत राहतं. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहत नाही. योग्य वळण लागत नाही. फाजील लाड होतात. नाही ऐकण्याची सवय मोडते. काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता निर्माण होते. काही घरात तर काही सुट्टीचे दिवस तर असे उगवतात की उठण्याची वेळ निश्चित नसते. आंघोळ करता करता संध्याकाळ होते. किचन तर थंडच ठेवलं जातं. प्रत्येक जण हवं ते हवं त्यावेळी मागवून खाण्याचं स्वातंत्र्य साजरं करतो. हे सगळं बघितलं ना की वाटतं स्वातंत्र्य जरूर असावं, पण विवेकाचं, मर्यादेचं, घरातल्या पर्यावरणाचं, मोठ्यांच्या घरात असण्याचं, त्यांच्या शिस्तीचं कुंपणही त्याला जरूर असावं. 84 लक्ष योनीतून फिरून आल्यावर नरजन्म मिळाला आहे असं म्हटलं जातं. इंद्रिय कशी वापरायची याचं स्वातंत्र्य आहे. बोलणं कसं हवं तर साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. फिरणं कसं हवं तर साच्या आत घरात असं सुरक्षित. खाणं कसं हवं तर उत्तम आरोग्य संपदा प्राप्त होण्याजोगं. आणि कपडे, कपडे घालण्याचा उद्देश साध्य होईल असे कपडे घालावेत. ज्यात आपला कल असेल त्या विषयात शिक्षण घ्यावं. पैसा जरूर मिळवावा, पण कोणत्याही अवैध मार्गाच्या वाटेला जाऊ नये. मिळालेल्या पैशातून याच त्या हाताला कळणार नाही असं सात्विक दानही द्यावं. निष्काम कर्म करत परोपकार करावा. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, दैवी गुणांची संपत्ती जमवण्याचा प्रयत्न करावा. आसुरी गुणांकडे डोळेझाक करावी. सामाजिक भान राखत प्लॅस्टिक मुक्तीसारख्या उपक्रमांना अग्रक्रम द्यावा. सदा सज्जन होण्यासाठी आपण कायम धडपड करावी. तने मने झिजावे, तेणे भले म्हणून घ्यावे. जे चैतन्य तत्व आपल्या अंतरंगात आहे तेच समोरच्यात आहे हे जाणून घ्यावं. त्यातच नरदेहाची सार्थकता आहे. आणि हे सगळं करताना देशाची प्रगती होण्याच्या भूमिकेत आपला खारीचा वाटाही उचलावा. स्वैराचाराकडे न झुकणारं स्वातंत्र्य नक्कीच देशाची प्रगतीची दिशा दाखवतं. आपण शोधात असतो ते आनंदाचे क्षण आपल्या झोळीत टाकतं. त्यासाठीच तर ही सगळी धडपड असते ना.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात स्वातंत्र्य, सुचित्रा साठे यांचं मनोगत. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा.

0: श्रोते हो, आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
0: कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका नेरुरकर आपला इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

FM 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आताच आपण वनिता मंडळा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचा 1 वाजला आहे. यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल. समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात होईल. या परीक्षांची उत्तरसूची काल एनटीएनं प्रकाशित केली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयात

जी याचिका सर न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. त्यावर न्यायालयानं प्रतिवादी पक्षकारासह सीबीआय आणि ईडीला नोटिसा बजावल्या आहेत. सिक्कीममध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करताना 2002 हे आधार वर्ष ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सिक्कीमीज मूल निवासी सुरक्षा संघ या स्थानिक स्वयंसेवी संघटनेनं 1993 हे आधार वर्ष पुनरीक्षणासाठी ठरवण्याचे निर्देश याचिकेद्वारे मागितले होते. मात्र एकदा पुनरीक्षण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मध्येच आधार वर्ष बदलता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा सुधारणांच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी राज्य सरकारनं चर्चा सुरू केली आहे. 6 विद्यार्थी आंदोलकांनी उपोषण सुरू केल्याला आज 24 दिवस झाले. आज दुपारी 2 वाजता राज्य सरकारशी चर्चा होणार असल्याचं आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीनं वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिरावर आज झालेल्या चेंगराचंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला. श्रावण सोमवारच्या निमित्ताने जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दुर्घटनेत 10 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. त्यांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशोकधाम स्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर विजेचा खांब कोसळल्यानं त्यात वीज प्रवाह वाहत असल्याची अफवा पसरल्यामुळं गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबांविषयी सहवेदना व्यक्त करून जखमींना बरं वाटावं अशी कामना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. तसंच स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर इतर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारनिमित्त तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. पहाटे 4:30 सुमाराला ही आग लागली. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या भाविकांची सुटका केली. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धा 2026 पुरुष गटात भारतीय संघाचा सामना आज इंग्लंड बरोबर होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. BWF बॅडमिंटन जागतिक विजेतेपद स्पर्धेला नवी दिल्ली इथं सुरुवात झाली असून MR अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं दुहेरीतला पहिला सामना जिंकला आहे. PV सिंधू, आयुष शेट्टी महिला दुहेरीची जोडी ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रस्टो यांचे सामने आज होणार आहेत. गॉल इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आजच्या 3रा दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव गडगडला. मानव सुतारच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 5 बाद 146 धावा झाल्या होत्या.
जम्मू काश्मीर मधल्या पूंछ जिल्ह्यात प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची

0: 12 दिवसांची वार्षिक श्री बुढा अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार. एनटीए यूजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. बिहारमध्ये अशोक धाम मंदिराजवळ चेंगाचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू, तर पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जण ठार, अनेक जण जखमी. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला नवी दिल्लीत प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे दुपारचा 1:40 होत आहेत. पुणे जिल्हा वार्तापत्र प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लोकमान्य टिळक यांच्या 106 निमित्त आयोजित समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचं स्वरूप देत सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवांच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली, असं अमित शहा यांनी सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या कार्याचा गौरव करताना, गुप्तचर यंत्रणेत अनेक आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण केला असल्याचं शहा म्हणाले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी अजित डोभाल यांची झालेली निवड ही राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी लोकमान्य टिळकांचं राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, समाज जागृती आणि विचार प्रबोधनाचं कार्य आजही तितकंच प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. हा पुरस्कार स्वीकारणं हा आपल्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी विकसित, आत्मनिर्भर आणि शक्तिशाली निर्मितीसाठी लोकमान्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याचं आवाहन केलं. पुणे शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. ध्वजवंदन, राष्ट्रगीत गायन आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील विधानभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील अशी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात, असं आवाहन राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती वर्मा यांनी केलं. पुण्यातल्या COEP तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. COEP ही संस्था जवळपास 2 शतकांपासून भारताचं भविष्य घडवत असल्याचं सांगून, या संस्थेचा वारसा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवरच नाही तर तिने घडविलेल्या अभियंते, उद्योजक, तंत्रज्ञ आणि राष्ट्रनिर्माते यांच्यावर उभा असल्याचे गौरवोद्गार वर्मा यांनी काढले. पुण्यात पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं राज्यासह देश विदेशात 99 नांदी संमेलनं घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिलं नांदी संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेतर्फे टिळक रस्त्यावरील हिराबाग इथं आयोजित करण्यात आलं होतं. या नांदी संमेलनाचं अध्यक्षपद पानिपतकार विश्वास पाटील यांनी भूषवलं. आपण ज्या परिसरात राहतो तिथला इतिहास, संस्कृती यांचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्य निर्मिती होणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि पहिल्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, 100व्या संमेलनाचे संयोजक राजेश पांडे तसंच मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉ.

0: स्वाती महाळंग, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ नीलम गोरे आणि मान्यवर उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील चाकण आणि लगतच्या औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता परिसरातील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी दिली. चाकण एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत उद्योजक आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत रस्ते, पाणी पुरवठा आणि वाहतूक कोंडीसह औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान चाकण आणि परिसरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या एक्स या समाज माध्यमावरून देण्यात आली आहे. तर श्रोतेहो, हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन वेदांगी कुलकर्णी, निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: काम पूरा हो रहा है, बताइए कौन से फिल्म का गीत है.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसआयआर अंतर्गत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस. 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांचे अर्ज अजूनही अप्राप्त. एनटीए युजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर. आणि देशभरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज बीएलओला मिळालेले नाहीत. राज्यात एकूण 9,78,54,049 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1

8,771 मतदारांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांविषयी यावेळी चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यम खात्यावर म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सहकार्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं, तसंच प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले. नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी विभागातल्या बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी विविध देशांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलं आहे. यूजीसी नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर एनटीएनं या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल. समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. या परीक्षांची उत्तरसूची काल एनटीएनं प्रकाशित केली. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची आज घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. गेल्या वर्षी गिरीश महाजन यांची नाशिक तर अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली होती, पण महायुतीतल्या पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे राज्य सरकारनं या नियुक्तीला स्थगिती दिली होती. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रिक्त होतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिर मार्गावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला तर 10 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले. त्यांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशोकधाम स्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर विजेचा खांब पडून त्यात वीजप्रवाह वाहत असल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तसंच जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने इथल्या तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला उतरले होते. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या भाविकांची सुटका केली. या दुर्घटनेतल्या जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर रामटेक महामार्गावर आज अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पालघर जिल्ह्यात बोईसर इथं राज्य औद्योगिक मंडळाच्या वसाहतीत एका कारखान्यात स्फोट होऊन 3 कामगार जखमी झाले. आज पहिली पाळी सुरू झाल्यानंतर काही वेळातच कारखान्याच्या भट्टीत स्फोट झाल्याचे आवाज झाले. त्यावेळी 100 ते 150 कामगार कारखान्यात होते. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केलं आहे. जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. आणखी काही कामगार भट्टीजवळ अडकले असल्याची शक्यता आहे. स्फोटाचं कारण अद्याप समजलं नाही. पुढचा तपास सुरू आहे. मुंबईत कांदिवली भागात आज पहाटे एका व्यावसायिक इमारतीला आग लागल्याची दुर्घटना घडली. या इमारतीतून 11 जणांची सुटका करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अभिराई या हॉटेलचं नाव असून पहाटे 4:15 सुमाराला या हॉटेलला आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढचा तपास सुरू आहे. आरक्षण रद्द करण्याची मागणी संविधान विरोधी असून ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मत केंद्रीय सामाजिक

0: न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. नागपूरमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कालेलकर आयोगाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांचं लोकसंख्येतलं प्रमाण 77% असून आरक्षण 49% आहे असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार अपेक्षित असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावं असं आवाहन आठवले यांनी केलं. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आरपीआयमध्ये यावं असं आमंत्रणही आठवले यांनी दिलं. कर्नाटक राज्य सरकारने कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तामिळनाडू करता 12,000 क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणाने कर्नाटकाला दिले आहेत, मात्र त्याचं पालन झालं नसल्याचा आरोप तामिळनाडूने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खताच्या मागणीसह खत वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी कृषी विभाग फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ही डिजिटल प्रणाली लागू करणार आहे, त्यामुळे 20 ऑगस्टपासून शेतकरी आपली खताची मागणी मोबाईलद्वारे नोंदवू शकतील. या डिजिटल व्यवस्थेमुळे खत विक्रीतल्या गैरप्रकारांना आळा बसणार असून शेतकऱ्यांना वेळेत खत मिळण्यात मदत होणार आहे. त्याशिवाय खताच्या दुकानांमध्ये होणारी गर्दी कमी होऊन उपलब्ध खतसाठ्याचं व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातल्या योगदानाची आठवण म्हणून पालघर जिल्ह्यात 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पाणी अडवा पाणी शिरवा हा संदेश रुजवण्यासाठी पालघरमध्ये 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह राबवण्यात येत असून 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येणार आहे. नागपंचमीचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. शेतकऱ्यांना उपद्रव देणाऱ्या उंदरांचा नायनाट करणाऱ्या नागाप्रती कृतज्ञता म्हणून श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस नागपंचमी म्हणून साजरा करण्यात येतो. घरोघरी मातीच्या नागप्रतिमांचं पूजन केलं जात आहे. ग्रामीण भागात नागाच्या वारुळांना दूध लायांचा नैवेद्य दाखवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार यांनी नागपंचमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे राज्यात विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त बीड शहरासह जिल्ह्यातल्या शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथाच्या मंदिरात पूजा अभिषेक इत्यादी विधी होत आहेत. लातूर जिल्ह्यातही श्रावण सोमवारनिमित्त विविध मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. गॉल इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे आघाडीचे 5 फलंदाज 90 धावात बाद झाले, मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिक्वेला यांनी डाव सावरला. 5व्या गड्यासाठी त्यांनी शतकी भागीदारी केली आहे. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 5 बाद 215 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एसआयआर अंतर्गत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस. 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांचे अर्ज अजूनही अप्राप्त. एनटीए युजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर. आणि देशभरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: दामोदर दत्त शिक्षित आदमी थे, शिक्षा विभाग में ही नौकर भी थे, मगर इस संस्कार को कैसे मिटा देते जो परंपरा से हृदय में जमा हुआ था कि तीसरे बेटे की पीठ पर होने वाली कन्या अभागिन होती है, या पिता को लेती, या माता को, या अपने को.
2: लड़की तो जरा देखो, दुबली पतली भी नहीं है, जीने और लड़कों से हृष्ट पुष्ट है. ये बड़ी बड़ी आंखें हैं, पतले पतले लाल लाल होंठ हैं, जैसे गुलाब की पत्ती. गोरा चिट्टा रंग तो देखो, लंबी सी नाक. कल मुई नहलाते समय रोई भी नहीं, ठुकुर ठुकुर ताकती रही. ये सब लक्षण कुछ अच्छे थोड़े ही हैं. हाँ,
3: इस बेचारी का मेरे घर जन्म लेने में क्या दोष है? मुझ पर या इसकी माता पर जो कुछ भी पड़े उसमें इसका क्या अपराध? हम कितनी निर्दयता कर रहे हैं. कुछ भावी अनिष्ट की आशंका के कारण उसका इतना तिरस्कार कर रहे हैं. माना कि कुछ अमंगल हो भी जाए तो क्या उसके भय से इसके प्राण ले लिए जाएंगे?

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत समवयस्कांचा दबाव आणि योग्य निर्णय म्हणजेच पीअर प्रेशर अँड मेकिंग गुड चॉईसेस यावर. काय आहे ना, आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपल्याला स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारावा लागतो, मी हे जे काही करतेय ते माझ्या इच्छेने करतेय की माझे मित्रमैत्रिणी करतायत म्हणून करतेय. बऱ्याचदा मित्रमैत्रिणी म्हणतात, अरे एवढा कशाला विचार करतेयस, सगळेच तर करणार आहेत ना. कधी एखादी गोष्ट सोशल मीडियावर ट्रेंडिंग असते आणि म्हणून ती आपल्याला करावीशी वाटते. कधी एखादा मित्र म्हणतो, तू हे केलं नाहीस ना तर तू आमच्या ग्रुपमध्ये फिट होणार नाहीस. आणि मग अशा क्षणी मनात एक संघर्ष सुरू होतो. एका बाजूला आपली इच्छा, आपले मूल्य आणि आपली स्वप्न, तर दुसऱ्या बाजूला मित्रमैत्रिणींची अपेक्षा, स्वीकारलं जाण्याची इच्छा आणि आपण वेगळं दिसू नये ही भीती. हाच आहे समवयस्कांचा दबाव म्हणजेच पीअर प्रेशर. पण आपण सगळ्यांनीच एक महत्वाची गोष्ट कायम लक्षात घेतली पाहिजे की पीअर प्रेशर म्हणजे फक्त वाईट गोष्टी करण्यासाठी येणारा दबाव नाही. मित्रांचा प्रभाव हा सकारात्मकही असू शकतो. एखादा मित्र तुम्हाला अभ्यासासाठी प्रेरणा देतो, एखादा खेळायला घेऊन जातो, कोणी पुस्तक वाचायला सांगतं तर कोणी सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतं. म्हणजेच आपल्या मित्रपरिवाराचा प्रभाव हा आपल्या आयुष्याला चांगल्या दिशेनेही घेऊन जाऊ शकतो, रादर तो घेऊन जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार किशोरावस्थेत मित्रांचा समूह आरोग्याशी संबंधित वर्तनावर प्रभाव टाकू शकतो आणि चांगलं संवाद कौशल्य, सामाजिक कौशल्य आणि सकारात्मक संबंध हे नकारात्मक समूह दबावापासून संरक्षण देणारे घटक ठरू शकतात. म्हणजे बरं, एक उदाहरण सांगते. आता आपण असं इमॅजिन करूया की हा एक कॉलेजमधला क्षण आहे. समजा कॉलेजमध्ये आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर गेलोय. मित्रमैत्रिणींचा ग्रुप एखादी धोकादायक गोष्ट करू आणण्यास सांगतोय. खरं तर आपल्याला त्यातून चुकीचं वाटतंय, पण आपल्या मनात विचार येतो, आता जर मी नाही म्हटलं तर हे कदाचित मला घाबरट म्हणतील, माझी मस्करी करतील, कदाचित मला ग्रुपमधूनही काढून टाकतील. आणि मग शेवटी तो मनाविरुद्ध निर्णय आपण घेतो. काही वेळासाठी कदाचित आपल्याला मित्रांमध्ये स्वीकारलं गेल्याचं समाधान मिळेल, पण नंतर मात्र मनात पुन्हा प्रश्न निर्माण होईल, हा निर्णय खरंच माझा होता का. मंडळी, इथेच खरी परीक्षा असते. इतरांमध्ये मिसळणं महत्वाचं आहे, पण ते स्वतःला हरवून नव्हे. किशोरावस्था आणि तरुणपण हा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा काळ आहे. या काळात आपण कोण आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली मूल्य कोणती आहेत आणि भविष्यात आपल्याला कुठं पोहोचायचंय याचा शोध घेत असतो, याचा शोध आपण घेत असतो. त्यामुळे इतरांच्या मतांचा प्रभाव पडणं स्वाभाविक आहे. WHO सांगतं की किशोरावस्थेत शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास वेगाने होत असतो आणि याच काळात तयार होणाऱ्या सवयी भविष्यातील आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे या काळात योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणं अत्यंत महत्वाचं आहे. बरं, मग आता प्रश्न असा की समवयस्कांचा दबाव ओळखायचा कसा. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध काही करायला भाग पाडते, सगळे करतायत म्हणून एखादी गोष्ट योग्य ठरते, नाही म्हटल्यावर आपली खिल्ली उडवली जाते किंवा आपल्याला ग्रुपमधून बाहेर टाकण्याची भीती दाखवली जाते, तेव्हा थांबायचं आणि विचार करायचा आणि स्वतःला हे 3 प्रश्न नक्की विचारायचे. हे मला खरंच करायचंय का, याचे परिणाम काय होऊ शकतात आणि उद्या सकाळी उठल्यावर मला माझ्या निर्णयाचा अभिमान वाटेल का. कधी कधी निर्णय घेण्यासाठी फक्त काही सेकंद मिळतात, म्हणूनच निर्णय घेण्यापूर्वी स्वतःची भूमिका स्पष्ट करून ठेवणं उपयोगी ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ जर एखादा मित्र किंवा मैत्रीण आपल्याला म्हणाली की चल हे करून बघ काही होत नाही, तर आपलं उत्तर तयार असू शकतं, नाही मला हे नाही करायचंय. इतकंच, प्रत्येक निर्णयाचं लांबलचक स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. नाही हे एक पूर्ण वाक्य आहे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाही म्हणणं म्हणजे कमजोरी नाहीये, स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणं म्हणजे आत्मविश्वास असतो. पण अनेकदा आपण नाही म्हणण्यास घाबरतो कारण आपल्याला मित्र गमावण्याची भीती असते. अशा वेळी स्वतः

मला एक महत्वाचा प्रश्न नेहमी आपण विचारायला हवा. जो मित्र माझ्या चांगल्याचा विचार करतो, जो मित्र माझ्या चांगल्याचा विचार करतो, तो मला चुकीची गोष्ट करण्यासाठी का भाग पाडेल? कारण खरा मित्र हा आपल्या बाउंड्रीजचा आदर करतो. तो आपल्यावर कधीच दबाव टाकत नाही किंवा आपल्या निर्णयाशी असहमत आहे म्हणून आपल्याला काही बोलतही नाही. असा मित्र आपण निर्णयाशी असहमत आहोत म्हणून आपल्यावर कधीच दबाव आणत नाही. म्हणूनच मित्रांची संख्या किती आहे यापेक्षा त्या मित्रांचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतोय हे महत्वाचं आहे. मंडळी, आणखीन एक गोष्ट, पीअर प्रेशर हे फक्त प्रत्यक्ष मित्रांकडून येत नाही. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा देखील आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकतो. एखाद्याचं जीवन हे आपल्यापेक्षा अधिक सुंदर दिसतं. कोणी एखाद्या धोकादायक चॅलेंजेसचा व्हिडिओ करून टाकतं तर कधी कधी सगळे हेच करतायत असा आभास निर्माण होतो. पण सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक चित्र हे संपूर्ण वास्तव नसतं. त्यामुळे ट्रेंडिंग आहे म्हणून ते योग्य असेलच असं नाही. याच ठिकाणी आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच चिकित्सक विचार करणं जास्त गरजेचं आहे. तीच आपली ताकद बनणं आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट पाहिल्यावर लगेच स्वीकारण्याऐवजी तिला प्रश्न विचारले पाहिजेत. याचा पुरावा काय आहे? यामुळे मला काही फायदा किंवा नुकसान होऊ शकतं का? ही माहिती विश्वासार्ह आहे का? आणि माझ्या मूल्यांशी ही गोष्ट जुळतीये का? हा छोटासा थांबा आपल्याला अनेक चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवू शकतो.

हो आता विसरा हे सगळं इथं इमारतींच्या जंगलातला वनवास त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास

मंडळी, योग्य निर्णय घेणं म्हणजेच प्रत्येक वेळी परिपूर्ण निर्णय घेणं असं नव्हे. आपल्या प्रत्येकाकडून चुका होतात. विशेषतः तरुणपणात नवीन गोष्टी अनुभवताना काही निर्णय चुकू शकतात. पण चूक झाली म्हणजे आयुष्य संपलं असं नाहीये. चूक ओळखणं, त्यातून शिकणं आणि पुढच्या वेळी अधिक चांगला निर्णय घेणं हीच खरी प्रगती आहे. आणि जर कधी तुम्हाला एखाद्या परिस्थितीत अडकल्यासारखं वाटलं तर एकट्यानं सगळं सहन करण्याची गरज नाहीये. पालक, शिक्षक, समुपदेशक अशा व्यक्तींशी जे आपल्या जवळचे आहेत, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, त्यांच्याशी बोललं पाहिजे. संशोधनाधारित मार्गदर्शनानुसार युवकांशी खुला संवाद आणि त्यांच्याशी विश्वासाचं नातं निर्माण करणं हे निरोगी निर्णयांना मदत करू शकतं. मदत मागणं ही कमजोरी नाहीये, उलट योग्य वेळी मदत घेण्याचा निर्णय ही परिपक्वतेची खूण आहे. मित्रांनो, आता योग्य निर्णय घेण्यासाठी एक छोटंसं सूत्र आहे, ते लक्षात ठेवूया. थांबा, विचार करा, परिणाम पहा आणि मग निर्णय घ्या. त्यातलं पहिलं थांबा, म्हणजेच दबावाखाली लगेच होकार देऊ नका. दुसरं विचार करा, म्हणजे मला हे खरंच हवंय का. तिसरं परिणाम पहा, म्हणजेच याचा माझ्या आरोग्यावर, शिक्षणावर, नात्यांवर किंवा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो. आणि चौथं निर्णय घ्या, म्हणजे आपल्या मूल्यांशी आणि भविष्यातील ध्येयांशी सुसंगत असलेला निर्णय घेणं. म्हणजे कल्पना करा, आपल्यासमोर दोन रस्ते आहेत. पहिल्या रस्त्यावर आपले मित्र मोठ्याने ओरडत आहेत, इकडे ये, सगळे इकडेच जात आहेत. आणि दुसरा रस्ता थोडा शांत आहे, त्या रस्त्यावर कदाचित टाळ्या वाजवणारे लोक कमी असतील, पण तो रस्ता आपल्या स्वप्नांकडे जात असेल. तर अशा वेळी लोकांचा आवाज मोठा आहे म्हणून तो योग्य रस्ता असेलच असं नाही. कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय आपल्याला गर्दीपासून थोडं वेगळं उभं राहून घ्यावा लागतो. हां, पण याचा अर्थ मित्रांपासून दूर जाणं असा

होते. उलट आपण स्वतःची चांगली ओळख निर्माण केली तर आपण आपल्या मित्रांसाठीही सकारात्मक उदाहरण बनू शकतो. समजा तुमच्या ग्रुपमधील एखादी व्यक्ती चुकीच्या दबावामुळे निर्णय घेणार असेल तर तुम्ही म्हणू शकता, नको रे आपण दुसरं काहीतरी करूया. कदाचित तुमचं एक वाक्य त्या मित्राला थांबवू शकतं. नेतृत्व म्हणजे फक्त मंचावर उभं राहून भाषण करणं नाही, चुकीच्या गोष्टींसमोर योग्य वेळी योग्य भूमिका घेणं म्हणजेही नेतृत्व. आज आपल्या तरुणाईत अफाट ऊर्जा आहे, तंत्रज्ञाने ज्ञान मिळवण्याची संधी आहे, जगाशी जोडण्याची ताकद आहे आणि नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची क्षमताही आहे. या शक्तीचा उपयोग आपण स्वतःला घडवण्यासाठी केला पाहिजे, चांगले मित्र निवडले पाहिजेत. खेळ, कला, वाचन, विज्ञान, संगीत, समाजसेवा, उद्योजकता, ज्या क्षेत्रात आपली आवड आहे त्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्यायला हवं. कारण रिकाम्या वेळेला दिशा नसली तरी बाहेरचा दबाव वाढतो, पण ध्येय स्पष्ट असेल तर निर्णयही स्पष्ट होतात. त्यामुळे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या आयुष्याची स्टेअरिंग ही आपल्या हातात असली पाहिजे. मित्र दिशा दाखवू शकतो, पालक सल्ला देऊ शकतात, शिक्षक मार्गदर्शन करू शकतात, पण शेवटी निर्णय हा आपल्या मूल्यांशी आणि भविष्यातील ध्येयांशी जुळणारा असला पाहिजे. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प आपण करूया. मी फक्त सगळे करतात म्हणून काहीच करणार नाही, मी विचार करेन, माहिती घेईन, परिणाम समजून घेईन आणि मगच निर्णय घेईन. माझ्या मित्रांचा मी आदर करेन, पण माझ्या विवेकाचाही आदर करेन. चुकीच्या दबावाला ठामपणे नाही म्हणेन आणि योग्य गोष्टीसाठी स्वतः पुढाकार घेईन. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला अनेक वेळा दोन पर्यायांमध्ये निवड करावी लागते, सोपा पर्याय आणि योग्य पर्याय. प्रत्येक वेळी योग्य पर्याय निवडणं सोपं नसतं, पण प्रत्येक योग्य निर्णय हा आपला आत्मविश्वास वाढवतं. प्रत्येक नाही आपली स्वतःची ओळख मजबूत करतो आणि प्रत्येक चांगला निर्णय आपल्याला आपल्या स्वप्नांच्या थोडं अधिक जवळ घेऊन जातो. म्हणूनच पुढच्या वेळी जर कोणी आपल्याला म्हणलं सगळे करतायत तू का नाही करत, तेव्हा हसून स्वतःला सांगायचं, कारण माझं आयुष्य हे माझं आहे आणि माझे निर्णयही माझे आहेत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, गर्दीत सामील होणं सोपं असतं, पण योग्य दिशा निवडणं हे धैर्याचं काम आहे. कारण आजचा एक योग्य निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आपण फक्त भविष्याचे नागरिक नाही आहोत, आपण आपल्या समाजाची शक्ती आहोत. त्यामुळे विचार करा, प्रश्न विचारा, योग्य निवड करा आणि स्वतःसोबत इतरांनाही चांगल्या दिशेनं घेऊन चला. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका स्मृति शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.
0: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
6: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती, त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1,30,00,000 अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठी भेटी. प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज करण्याची मुदत संपली. पुढच्या सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांना. ब्रिक्सच्या अंतर्गत आयसीटी समूहाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात. आणि भारती पवार भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद तावडे सरचिटणीस तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नेमणूक. राज्यातल्या पायाभूत सुविधा औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातल्या महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय पर्यावरण वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. प्रधानमंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी राज्यातल्या विविध विकास कामं प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. राज्यातले विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबतचं पत्रही मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिलं. महामार्ग रेल्वे मेट्रो नतीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यासारख्या महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली. यापूर्वीही महाराष्ट्रानं केंद्र सरकारकडे विविध प्रकल्पांसाठी सहकार्य मागितलं असता केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याच धर्तीवर राज्यातल्या विविध महत्वपूर्ण प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्यानं अधिक गती देण्याचा प्रयत्न या दौऱ्यात केला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शेंद्रा बिडकीनमध्ये अतिरिक्त 8,000 एकर जागा घेण्यासाठी केंद्राच्या मदतीची गरज आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमधल्या प्रकल्पासंदर्भात ते म्हणाले,
1: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्यासंदर्भात केंद्राने सांगितलं होतं, तर सावनेरला त्याकरता 6,000 एकर जागा आपण जी आहे ती अक्वायर करतोय.
0: पुणे मेट्रो 3 प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी त्यांनी प्रधानमंत्र्यांना निमंत्रण दिलं. मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. याबाबत निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन सीतारामन यांनी दिल्याचं

फडणवीस म्हणाले, केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या विविध महत्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरीचा आढावा घेण्यात आल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. या मंजुरीमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीने निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. याबाबत केंद्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून संबंधित प्रस्तावांना गती देण्याचं आश्वासन मिळाल्याचं ते म्हणाले. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज BLO ला मिळालेले नव्हते. राज्यात एकूण 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची आज घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. गेल्या वर्षी गिरीश महाजन यांची नाशिक तर आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली होती, पण महायुतीतल्या पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे राज्य सरकारनं या नियुक्तीला स्थगिती दिली होती. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रिक्त होतं. नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी विभागातल्या बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी विविध देशांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या संवादाचं आयोजन केलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय वसुंधरा राजे शिंदे, राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. BL संतोष संघटन सचिव म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रकाश आणि सौदानसिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी, विप्लव कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलून यांची मीडिया संयोजकपदी, दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉ हेमांग जोशी तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकुमारी चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे आणि परिसर कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी 60,000 कोटी रुपयांचं रस्त्यांचं जाळं उभारणार असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. ते लवळी इथं सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. पुढच्या 2 वर्षात 61,600 कोटी रुपयांचे 4 नवे प्रकल्प सुरू होणार आहेत. त्यात पुणे शिरूर उन्नत मार्ग, हडपसर ते यवत, तळेगाव चाकण शिकारापूर यांचा समावेश आहे. तसंच पुणे ते संभाजीनगरपर्यंत द्रुतगती मार्ग बनवायचा आहे. पुण्याहून संभाजीनगर हे अंतर 2 तासात कापलं गेलं पाहिजे, तिथून नागपूर फक्त 1.5 तासात. हे आपलं स्वप्न आहे असं गडकरी यांनी सांगितलं. पुण्यातल्या एका मिठाईनं 98% अटींची पूर्तता केल्यावरही परवाना निलंबित ठेवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाला

0: 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सुमारे 8 लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावा करत संबंधित दुकानदारानं विभागाच्या कारवाईला आव्हान देत याचिका दाखल केली होती. गडचिरोली कुर्ची तालुक्यातल्या नागपूर गावानजीकच्या जंगलात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 34 जणांना ताब्यात घेतलं. यावेळी 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली. आज भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीचे 5 फलंदाज 90 धावात बाद झाले. मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि नरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर निरोशननं 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी. प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज सादर करण्याची मुदत संपली. पुढच्या सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी भरत गोगावली यांना. ब्रिक्सच्या अंतर्गत आयसीटी समूहाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात. आणि भारती पवार भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष, विनोद तावडे सरचिटणीस, तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नेमणूक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
6: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं. संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
7: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
6: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर.
8: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझे शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
9: वनस्पतीच्या सामान्य वाढी, विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
8: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपल्या देशातल्या चलनी नोटांमध्ये लवकरच बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून पॉलिमर प्लास्टिकच्या चलनी नोटा भारतीय अर्थव्यवस्थेत येणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याविषयी काही सुतोवाच याआधीच केलं होतं. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात यासंबंधी सरकारची स्पष्ट भूमिका मांडली आहे. या भूमिकेविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, कुठलेही नवीन बदल घडताना नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. म्हणूनच या विषयासंदर्भात तपशीलवार माहिती घेण्यासाठी आपण भारतीय रिझर्व्ह बँकेचे निवृत्त संचालक मंडळ सदस्य सतीश मराठे यांच्याशी बोलणार आहोत. प्रस्तावित चलन बदल नेमका कसा असेल याविषयी आज त्यांच्याकडून माहिती घेऊया.
1: नवीन वर्षात म्हणजेच 2027 मध्ये आपल्याला 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नवीन पॉलिमर नोटा वापरायला आपल्याला मिळणार आहेत. या पॉलिमर नोटा, ज्याला पॉप्युलरली सामान्यपणे प्लास्टिक नोट्स असं लोक म्हणतात, खरं म्हणजे त्या प्लास्टिक नोट्स नाहीत. ह्या नोटा एक वेगळ्या प्रकारच्या मटेरियलमधनं केलेल्या आहेत, ज्याचं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग पुढच्या काळात होणार आहे. आपल्या देशात साधारण 40 ते 45 लाख कोटी रुपये कॅशच्या रूपाने सर्क्युलेशनमध्ये आहेत आणि त्यातली 50% अधिक रक्कम ही ग्रामीण आणि निम्न शहरी भागांमध्ये त्याचा वापर होतो. त्याच्यामुळे ह्या नोटा खराब होण्याचं प्रमाण हे खूपच मोठं आहे. एका एस्टिमेट प्रमाणे एक नोट छापायला साधारणतः आपल्याला 2 रुपये खर्च येतो आणि हा खर्च आपण जर का आपल्याकडे कोट्यवधी नोटा आहेत याचा जर का अंदाज घेतला तर खूप मोठ्या प्रमाणावर दरवर्षी नोटा जुन्या काढणं आणि नवीन इश्यू करणं याच्यात खर्च होत असतो. गेल्या वर्षी साधारण

0: 5,100 कोटी रुपये नवीन नोटा छापण्याच्या निमित्ताने खर्च केलेले होते. या नवीन नोटा ज्या आहेत, ज्या पॉलिमरच्या म्हणून ओळखल्या जातात, या भारतात जरी आता येत असल्या तरी जगात जवळजवळ 50+ देशांमध्ये त्या वापरल्या जातात. त्या आपल्या नॉर्मल नोटांसारख्याच हाताळताना हाताला लागतात. आणि याची पहिली सुरुवात 1988 साली ऑस्ट्रेलियात झाली आणि 2000 अखेरीला सगळ्या ऑस्ट्रेलियातल्या नोटा या पॉलिमरच्या स्वरूपात वापरायला सुरुवात झाल्या. छोटे छोटे अनेक देश देखील पॉलिमरच्या नोटा वापरतात. पण आपल्याकडे या नोटा यायला थोडा उशीर झाला. पण पुढच्या वर्षी या नवीन नोटा ट्रायल बेसिसवरती सुरुवातीला 10 आणि 20 रुपयाच्या स्वरूपात येणार आहेत.
1: श्रोते हो, पॉलिमर किंवा प्लास्टिक नोटा ही संकल्पना आपल्याकडे आज नवीन असली तरी जगभरात सुमारे 60 देशात प्लास्टिक नोटा पूर्णतः किंवा अंशतः वापरल्या जातात. ऑस्ट्रेलियासह कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड यासारख्या देशांपासून सिंगापूर, मॉरिशस, व्हिएतनाम, रोमानिया, ब्रुनेई, मेक्सिको, चिली, नायजेरिया, जमैका, मालदीव, नामिबिया या देशांचा यात सहभाग आहे. इतके लहान मोठे देश प्लास्टिक नोटा वापरत असतील तर त्याची काही गुणवैशिष्ट्यही असणार, तीच जाणून घेऊया सतीश मराठे यांच्याकडून.
0: याचे काही विशेष फीचर्स आहेत. पहिलं म्हणजे त्याला डाग पडत नाही. तेलाचा कुठे स्पर्श झाला तरी त्याचा डाग पडत नाही, घाण लागत नाही. किंवा ह्या नोटा ज्या आहेत त्या सहज फाटती नाहीत. हा सर्वात त्याच्यातला महत्वाचा फॅक्टर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या नोटा 88 साली आणण्याचं कारण बनावट नोट्यांचं प्रमाण त्या देशात त्यावेळेला फार वाढलं आणि त्याला उत्तर म्हणून ह्या प्रकारच्या नोटा काढल्या. ह्या 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नोटा ज्याला काउंटर फिटिंग म्हणतात, बनावट नोटा बनवण्याचा प्रोसेस म्हणतात, तो याच्यातनं सहज कोणाला करता येणार नाही. पुढच्या वर्षी ट्रायल बेसिसवरती 200 कोटी नोटा ह्या रिझर्व्ह बँक सबन देशभरात एकदम नाही, काही राज्यांमध्ये आधी आणि नंतर हळूहळू इतर ठिकाणी त्या सर्क्युलेशनमध्ये आणतील. ह्या जेव्हा ते सर्क्युलेशनमध्ये आणणार आहेत त्यावेळेला जुन्या नोटा आहेत तशाच चलनात राहणार आहेत, त्या बाद होणार नाही आहेत. त्याच्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही. या नोटांची एक विशेष गोष्ट अशी की त्या सहज पाकिटात जशा आपण इतर नोटा ठेवतो तितक्याच सुलभतेने ठेवता येतील. 10 आणि 20 नोटा का काढल्या तर त्याचं एक महत्वाचं कारण होतं की आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्या सारख्या खराब होतात म्हणून 10 आणि 20 रुपयाची नाणी काढली. पण समाजाचा ती नाणी वापरण्याला आणि सांभाळण्याला ज्या मनाने प्रतिसाद पाहिजे तो मिळत नाही आणि म्हणून त्याचं उत्तर म्हणून या नवीन प्रकारच्या आपण नोटा आत्ता काढतोय. या नवीन प्रकारच्या नोटांचं ट्रायल रिझर्व्ह बँकेत आणि वेगवेगळ्या बँकांमध्ये गेली अनेक महिने चालू आहे. आणि त्याच्यातल्या विशेष गोष्ट म्हणजे ह्या नोटा ATM मधनं इश्यू करता येतील, ह्या नोट वेंडिंग मशीन्समध्ये वापरता येतील, नोट काउंटिंग मशीनला वापरता येतील आणि सर्वात महत्वाचं याचे जे सिक्युरिटी फीचर्स आहेत त्याच्यामुळे मशीन रिडिंग आपण हल्ली तंत्र वापरतो बनावटी नोटा किंवा सॉर्टिंग नोटा वेगळ्या करण्याकरता, ते मशीन रिडिंग देखील या नोटांच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे. ह्या नवीन नोटांचं लाईफ हे साधारणतः कमीत कमी 10 ते 12 वर्ष असणार आहे. आज ज्या नोटा आपल्याकडे आहेत त्या साधारण 3 ते 4 वर्षात खराब होतात आणि त्या बदलायला लागतात. याच्यावरनं आपल्याला अनुमान येऊ शकतो की खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती खर्च आणि मेहनत ही करायला लागते. कारण जुन्या नोटा घेणं आणि नवीन देणं हा आपल्या दृष्टीने एक फार मोठा काम म्हणून झालेला आहे.
1: श्रोते हो, बदल होताना स्वाभाविकच एक प्रश्न उभा राहतो की ऑनलाईनच्या युगात त्यातही वाढत्या चलन फुगवट्यामुळे छोट्या नोटांचं महत्व कमी होत असताना याच नोटा आधी बदलण्याचं काय कारण असावं, हे कारण जाणून घेऊया सतीश मराठे यांच्याकडून.
0: जरी डिजिटल ट्रान्झॅक्शन आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली असली, पुढच्या काळात ती सतत वाढत जरी असली तरी अजून देखील खूप मोठ्या प्रमाणावरती चलनाच्या माध्यमातनं, कॅशच्या माध्यमातनं आपले व्यवहार शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये होतात आणि त्याच्याकरता या

0: लहान डिनॉमिनेशनच्या नोटा याच्या आधारावरनं पुढे मग 50 रुपयाची 100 रुपयाची जी नोट आहे ती देखील ह्या पद्धतीने काढता येऊ शकेल, पण ती योजना अजून तयार व्हायची आणि ती व्हायला वर्ष 2 वर्ष तरी अनुभव आल्यानंतर आपण ह्या सगळ्या ह्याच्यातनं करणार आहोत. सामान्य जनतेने या नोटा नवीन येत असल्यामुळे त्याच्याबद्दल घाबरण्याचं बिलकुल कारण नाही. याच्याबद्दल लागणारी जी सर्व माहिती आहे ती आपल्याला रिझर्व्ह बँकेकडनं बँकांमधनं उपलब्ध होणार आहे आणि त्याचा वापर आपण करायला लागल्यानंतर त्या सोयीच्या आहेत, उपयोगी आहेत हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. याचं उदाहरणच एक द्यायचं झालं तर जेव्हा मोबाईलवरनं आपण छोटी पेमेंट्स करायला लागलो, कधी जीपेवरनं, कधी फोनपेवरनं, कधी भीमवरनं, तर सुरुवातीला लोक घाबरत घाबरत करत होते, पण आज आपण बघतो की दररोज 1 कोटीच्या वर ट्रान्झॅक्शन्स ही मोबाईलवरनं सामान्य लोक आता करायला लागलेली आहेत. क्यू आर कोडचा देखील सहजपणे सगळेजण वापर करतायत. तसंच ह्या नवीन नोटांचाही स्वागत होईल याच्याबद्दल मला विश्वास वाटतो. आणि हा जो नवीन उपक्रम रिझर्व्ह बँकेनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुरू करत आहे त्याचं आपण सगळेजण स्वागत करूया. त्याचा देशाच्या दृष्टीने फार मोठा लाभ होणार आहे. खर्च जो वाढतोय सतत तो कमी होणार आहे. या दृष्टीने आपण सर्वांनी याचं स्वागत करावं असं मी आपणा सर्वांना आवाहन करेन.
1: श्रोते हो, कागदी चलनी नोटांकडून प्लास्टिक नोटांकडे जाण्याच्या या निर्णयाकडे बँकिंग क्षेत्र कुठल्या दृष्टिकोनातून पाहत आहे याविषयी सांगत आहेत TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल.
2: भारतामध्ये थोड्याच काही काळामध्ये आपल्या इथे पॉलिमर नोट्स इंट्रोडक्शन होणार आहे. आत्ताच्या RBIच्या अंदाजाप्रमाणे येणाऱ्या जे आर्थिक वर्ष आहे 2027-28 याच्यामध्ये या नोट्स रुपये ह्या डिनॉमिनेशनच्या नोटा येतील. एक फायदा या नोट्सचा असा आहे की ह्या ज्या छोट्या डिनॉमिनेशनच्या नोट्या असतात त्यांना हाय व्हेलॉसिटी आणि लो लाईफ असं म्हटलं जातं, त्यामुळे त्यांचा जो छापण्याचा खर्च असतो हा जास्ती असतो. त्याचबरोबर त्या लवकर खराब होत असल्यामुळे त्यांचं डिस्ट्रक्शनचाही खर्च असतो. पॉलिमर नोट्स साधारण त्यांचं आयुष्यमान दुप्पट ते चौपट आत्ताच्या नोट्सपेक्षा असेल. आणि आपण प्लॅस्टिक म्हटलं की आपल्याला कदाचित आपले डेबिट कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड डोळ्यासमोर येत असतील तशा प्रकारच्या नसतील. फोल्डेबल जशा कागदाच्या नोटा आहेत आत्ताच्या तशाच असतील. आत्तापर्यंत साधारण 60 देशांमध्ये गेले 30 वर्ष जवळजवळ यांचं सर्क्युलेशन सुरू आहे. आणि भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की कितीही आपण डिजिटल इकॉनॉमीवर गेलो तरीसुद्धा ज्या छोट्या डिनॉमिनेशनच्या नोटा आहेत त्यांची गरज पडते. बस स्टँड असेल, छोटे भाजी विक्रेते असतील, आपल्याला वर्तमानपत्र घ्यायचं असेल, तर अशा ठिकाणी या नोट्सची आवश्यकता भासते. आणि याचा प्रचंड एक प्रकारचा डिमांड बँकांवर आणि दुकानदारांवर सुद्धा येत असतो की आम्हाला सुट्टे पैसे मिळत नाहीत. आणि म्हणून मला वाटतं ही स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु आत्ता एका अर्थाने हे प्रायोगिक तत्वावर RBIच्या म्हणण्याप्रमाणे हे केलं जाणार आहे. जर ते यशस्वी झालं, कारण आपल्या इथली हवेतली आर्द्रता, टेम्परेचर हे सगळं बघून ह्या नोटा किती टिकत आहेत. आणि पॉलिमर नोटा काढण्याचा खर्च जास्ती असतो आणि त्या प्रमाणात त्याच्यामध्ये बचत होते का हे बघून RBI फायनल निर्णय घेईल. आत्ताच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 10 रुपयाच्या 100 कोटी नोटा आणि 20 रुपयाच्या 100 कोटी नोटा चलनामध्ये आणणार आहेत. साधारण 10-12 वर्षापूर्वी असा एक प्रयत्न केला गेला होता भारतातल्या 2-3 शहरांमध्ये, त्याच्यामध्ये कोची आणि भुवनेश्वर आणि शिमला या इथे नोटा आणण्याचा प्रयोग सरकारनी आणि त्यावेळच्या RBIच्या ऑथॉरिटीनी प्रयत्न केला होता, परंतु तो कुठेतरी मध्ये बारगळला. परंतु ह्यावेळेस त्याला निश्चिती दिसते आणि आपण याचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे, कारण की याच्यामुळे आपली सोय होणार आहे. दुसरं असं की कुठेही गैरसमज असू नये की याच्यामुळे 500 रुपयाच्या नोटा पण प्लॅस्टिकच्या येतील का, नाही. पेपरच्या नोटा आणि 10 रुपये आणि 20 रुपयाच्या पॉलिमर नोटा ह्या एकत्रितच चलनामध्ये असतील. मला वाटतं की त्याचा एक प्रकारे आपली सोय जास्ती आहे आणि म्हणून आपण त्याचं स्वागतच करायला पाहिजे.
1: श्रोते हो, असा कुठलाही बदल करताना जनतेला विश्वासात घेणं गरजेचं असतं. प्लास्टिक नोटांच्या प्रस्तावित प्रयोगासंबंधी अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. हा निर्णय म्हणजे नोटांचं आधुनिकीकरण आहे. या निर्णयाने आपल्याला दैनंदिन वापरासाठी दीर्घकाळ टिकणारं, लवकर खराब न होणारं चलन मिळेल.

श्रोते हो, आमचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत आमचं शेत आमचं शिवार.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर 26 श्रावण शके 1948 अर्थात दिनांक 17 ऑगस्ट 2026. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया सद्यस्थितीत सोयाबीन पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी. गणेश वाघोळे, तालुका कृषी पर्यवेक्षक, तालुका अर्धापूर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीतानं.

मंडळी, आताच आपण उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया सद्यस्थितीत सोयाबीन पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी गणेश वाघोळे.

तालुका कृषी पर्यवेक्षक तालुका अर्धापूर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आपल्या कार्यक्रमातून आपण अनेक पिकांविषयी माहिती घेत असतो आणि आपली शेती चांगल्या चांगली कशी येईल असा आपला प्रयत्न असतो. मंडळी, सध्याला आपली शेती जी आहे खूप चांगल्या प्रकारे डोलायला लागली असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण आपली जी पिकं आहेत खूप चांगल्या

0: चांगल्या प्रकारे डोलायला लागली असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण आपली जी पिकं आहेत खूप चांगल्या प्रकारे सध्याला आहेत, अजून कोणता रोग नाही, राई नाही, असंही म्हणायला हरकत नाही. मंडळी, आज जरी नसलं तरीही भविष्यामध्ये येणारच नाही काही, याचा काही नेम नसतो. मंडळी, त्या अनुषंगानं आपलं जे सोयाबीन पीक आहे, या सोयाबीन पिकावर कोणती कोणती कीड येते, कोणते कोणते रोग येतात, या संबंधाने देखील जाणून घेणं आवश्यक आहे. मंडळी, त्याच अनुषंगानं आज आपण सद्य परिस्थितीत सोयाबीन पिकावर कीड आणि रोगांचं व्यवस्थापन आपल्याला कसं करावे लागेल जेणेकरून आपलं पीक चांगल्यात चांगलं येईल, या अनुषंगानं आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे गणेश वाघोळे सर, तालुका कृषी पर्यवेक्षक तालुका अर्धापूर यांना. आज आपण वाघोळे सरांकडून सद्य परिस्थितीत सोयाबीन पीक कसं आहे, या सोयाबीन पिकावर कोणती कोणती कीड पडू शकते, कोणते कोणते रोग येऊ शकतात आणि या कीड आणि रोगाचं व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल याबद्दल आज आपण निशितच सरांकडून जाणून घेऊयात. तेव्हा मी आपण सर्वांच्या वतीनं गणेश वाघोळे सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, सध्याला आपली जी पिकं आहेत खूप चांगली आहेत, चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण मधल्या काळामध्ये पाण्याचा खंडही पडला होता, परंतु मागच्या काळात पाऊस पडलेला आहे आणि आपली पिकं जी आहेत खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहेत असं सद्य परिस्थितीमध्ये तरी आहे. सर, याच अनुषंगानं तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही एक फील्डवरचे आहात, तुम्हाला आपल्या भागातील शेतीची सर्व जाण आहे, सर्व पिकांची जाण आहे, तर आपण जेव्हा सोयाबीन बद्दल चर्चा करूयात तेव्हा सर सद्य परिस्थितीत सोयाबीनची अवस्था काय आहे आमच्या शेतकरी बांधवांना सांगा की.
1: ओके, निश्चितच. सर, आज रोजी जे काही आपल्या भागामध्ये सोयाबीन आहे, आपण एल निनोचा बऱ्यापैकी परिणाम वर चर्चा झाली होती, तरी पण आज रोजी जर सोयाबीनचं पीक पाहिलं तर जवळपास 6 महिन्याचं पीक आहे, 40 ते 50 दिवसाचं पीक आहे आणि हे पीक सध्या चांगल्या वाढीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी सोयाबीनला फुलं पण लागत आहेत आणि एकंदरीतच पाऊस जो पाहता पिकाला जे अपेक्षित पाऊस लागतो किंवा पाणी लागतं वाढीसाठी ते पाणी त्या प्रमाणात पडत आहे आणि त्याच्यामुळे जोमदार वाढ ही आज रोजी सोयाबीन या पिकाची आहे.
0: छान, म्हणजे एकंदरीत पीक खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. खूप छान सर. बरं सर, आपली शेती जी आहे निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गावर अवलंबून असणं म्हटलं की त्याच्यावर कीड येणं, रोग येणं हे साहजिकच आहे. सर, आता जरी पिकं आपली चांगली असतील तरीही आजपासून पुढेही आपल्या पिकावर कोणता रोग येईल, कोणती कीड येईल काही सांगता येत नाही, वातावरणामध्ये कधी बदल होईल याबद्दलही काही निश्चितता नाही, अनिश्चितताच असते. तर सर, साधारणतः आजच्या परिस्थितीमध्ये आपलं जे सोयाबीन पीक आहे या सोयाबीन पिकावर कोणते कोणते कीड आणि रोग आढळून येऊ शकतात? बरं,
1: आज रोजीपर्यंतचा जरी आपला सोयाबीनचा 40 ते 50 दिवस म्हणजे जवळपास सोयाबीनचा अर्धा कालावधी हा संपलेला आहे, पण अशा परिस्थितीत आज रोजी आपण सोयाबीन हे पीक कीड रोगापासून आर्थिक नुकसान जे होणं अपेक्षित असतं ते काही नुकसान झालेलं नाही आणि पिकाची वाढ चांगल्या प्रमाणात आहे, पण भविष्यामध्ये त्याच्यामध्ये कीड रोग ज्याच्यामध्ये आपण एलो मोझॅक पिवळी पानं पडण्याचा विषय जो आहे आणि कीड रोगाचाही कीड याच्यामध्ये स्पोडोप्टेरा आहे, हेलिकोवर्पा म्हणजे घाटे आळी आहे, ह्याचाही प्रादुर्भाव होऊ शकतो कारण वातावरणातील बदल आणि सध्या वातावरणात असलेली ह्युमिडिटी ही कीड आणि रोगासाठी उपयुक्त असते. तर अशा परिस्थितीत आपण आर्थिक नुकसान पातळी होऊ नये म्हणूनच आपण ह्या कीड रोगाच्या व्यवस्थापनाच्या संदर्भाने पुढे जाऊ शकतो.
0: नक्की सर. सर, आता आपण सद्य परिस्थितीमध्ये जे आहे सोयाबीनवर कोणते कोणते रोग किंवा कीड आढळून येते याबद्दल सांगतात, याबद्दलही सांगत असताना स्पोडोप्टेरा आहे, घाटे अळी आहे, पिवळा मोझक आहे, हे रोग येऊ शकतात,
1: रोग कीड आहे.
0: तर सर, समजा हे रोग आपल्या पिकावर येऊ लागले किंवा आले तर यांचं व्यवस्थापन करण्यासाठी जे जे टप्पे आहेत ते आपल्याला कशा कशा प्रकारे करता येतील, अर्थात सुरुवातीला जे आपण विचार करूयात स्पोडोप्टेराचा, तर या स्पोडोप्टेरा जी कीड आहे या स्पोडोप्टेरा कीडीचे व्यवस्थापन करताना आपल्याला काय काय करावं लागेल? बरं,
1: निसर्गाचा नियम आहे की जीव जीवस्य जीवनम, जे काही निसर्गामध्ये जीव आहेत त्यांना निसर्गावर त्यांचाही हक्क आहे आणि ते जगले पाहिजे आणि जगतातच.

0: नाही आपण त्यांचं नियंत्रण करू शकत नाही तर आपण त्यांचं व्यवस्थापन करू शकतो. तर हे जे स्पोडोप्टेरा आहे हे स्पोडोप्टेरा ही सोयाबीन सोबतच म्हणजे सोयाबीन लागवडीपासून ते शेवटपर्यंत त्याच्यासोबतच राहणारी अळी आहे. पण तिला जर खायला काही नाही भेटलं सोयाबीनवर त्याचा उद्रेक करू शकते आणि अशा परिस्थितीत आपण नियंत्रण न करता जर आपण तिचं व्यवस्थापन ज्याच्या शेती क्षेत्रामध्ये ऍग्रीकल्चरच्या भाषेमध्ये आपण त्याला आयपीएम म्हणतो इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन तर अशा प्रकारचं द्वारे आपण जे टप्पे आहेत त्या टप्प्याच्या आधारे आपण आयपीएम करून या स्पोडोप्टेराचं व्यवस्थापन करू शकतो.
1: छान. सर या टप्प्याचं व्यवस्थापन करताना काही टप्पे आहेत हे आता आपण सांगितलं तर जसं की मशागतीय टप्पा आहे यांत्रिक टप्पा आहे जैविक टप्पा आहे आणि रासायनिक टप्पा आहे याच्यातील आता मशागत म्हटलं तर आता मशागतीची वेळ संपलेली आहे तर सर यांत्रिक आणि जैविक तसंच रासायनिक जे नियंत्रण पद्धती आहे किंवा व्यवस्थापन पद्धती आहे हे करत असताना यांत्रिक पद्धतीबद्दल आपण काय सांगणार.
0: यांत्रिक पद्धतीमध्ये आपण याच्या स्पोडोप्टेराच्या संदर्भाने बोलत असताना की जर आपल्या शेतामध्ये कीड रोग आढळून येऊ नये याच्यासाठी आपण जो जैविक टप्पा आहे या जैविक टप्प्यामध्ये आपण कामगंध सापळे आहेत परत पक्षी थांबे आहेत ह्या गोष्टीचा वापर करू शकतो. जसं की पक्षी थांबे लावल्यानंतर पक्षी त्या थांब्यावर म्हणजे पक्ष्याला बसायला जर जागा मिळाली तर तो पक्षी त्या थांब्यावर थांबेल आणि थांबल्यानंतर पक्षी हा त्याचं साध्य त्याचं जे टार्गेट आहे ते बरोबर हुडकतो आणि तिथे त्याला कॅच करतो. अशा परिस्थितीमध्ये आपण स्पोडोप्टेराचं नियंत्रण करू शकतो. आणि कामगंध सापळ्याचा एक विषय आहे याच्यामध्ये कामगंध सापळे हे फनेल ट्रॅपच्या सहाय्याने सुद्धा आपण मॉनिटरिंगही करू शकतो आणि त्याच्यात व्यवस्थापनही करू शकतो. जर मॉनिटरिंग करायची असेल तर आपण एकरी दोन फेरोमॅन ट्रॅप ज्याला आपण कामगंध सापळे म्हणतो ते दोन कामगंध सापळे वापरून त्याच्यामध्ये स्पोडोप्टेराचा लूर जो मधामध्ये लूर वापरला जातो गंधाची गोळी त्या आधारे आपण नर पतंग स्पोडोप्टेराचा नर पतंग हा अट्रॅक्ट करून तो ट्रॅप मध्ये त्या फनेल मध्ये आपण त्याला कॅच करतो आणि त्याला मग तिथे नष्ट करून आपण जमिनीमध्ये माती उखरून त्याच्यामध्ये त्याला नष्ट
1: करू शकतो. छान.
0: आणि अशाच प्रकारचं आपण हेलिकोवर्पामध्ये सुद्धा करू शकतो पण हेलिकोवर्पासाठी सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारचा लूर हेलिकोवर्पा लूर वापरावा लागतो. फक्त याच्यामध्ये लूर बदलला की त्या लूरला त्या किडीचा गंध असतो आणि तो गंध त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो त्याचा नर पतंग आणि नर पतंग अट्रॅक्ट झाल्यामुळे मादीला नर नाही मिळाला म्हणून मादी ही ती जागा सोडते आणि जागा सोडल्यानंतर तिथे जी अंडी घालणं अपेक्षित असतात मिलनानंतरच्या अंडी घालणं ती अंडी होतच नाही त्याच्यामुळे त्यांची जी नेक्स्ट पिढी तयार होणं अपेक्षित आहे
1: त्यांचं प्रजोत्पादन
0: होतच नाही पिढी तयार होत नाही आणि ते त्याच्यामुळे ऑटोमॅटिक नैसर्गिकरित्या त्याचं नियंत्रण मिळवलं जातं.
1: छान. सर जैविक नियंत्रण करत असताना किंवा जैविक व्यवस्थापन करताना निंबोळी अर्काचाही आपल्याला उपयोग करता
0: येतो येतो याच्यामध्ये 5% निंबोळी अर्कही आपण वापरतो हे प्रिकॉशन म्हणून किंवा भविष्यात त्याची जास्त नुकसानीच्या पातळीकडे जाऊ नये म्हणून आपण 5% NSKEचा वापर करतो आणि ही NSKE वापरल्यानंतर ते सुद्धा रिपेलेंट म्हणून काम करतं म्हणजे निंबोळी कडू असते आणि त्याच्यामुळे खाल्ल्यानंतर त्या कडूपणा लागतो आणि ऑटोमॅटिकली ती कीड प्रतिसार दूर जातो त्या पिकापासून दूर जाते
1: आणि आपलं होणारं नुकसान जे आहे
0: टाळता येतं.
1: खूप छान. सर आपण सोयाबीनवर पडणारा दुसरा एक कीड म्हणजे हेलिकोहर्पा ही सांगितलं अर्थात घाटे अळी या घाटे अळीचं नियंत्रण किंवा व्यवस्थापन आपल्याला कसं करता येईल. बरं
0: हेलिकोहर्पासाठी आपण कामगंध सापळ्याचाही वापर करतो आणि हे कामगंध सापळे आपण मॉनिटरिंग म्हणजे त्याला आपण नियमित सर्वेक्षणामध्ये वापरू शकतो. जसं की कामगंध सापळ्यामध्ये जर सलग 3 दिवस एक 10 पतंग जर पडले सलग 3 दिवस तर आपण असं समजायचं असतं की तिथे आता या हेलिकोवर्पाचा उद्रेक होत आहे किंवा आर्थिक नुकसान पातळी वाढत आहे आणि अशी परिस्थिती आढळल्यानंतर आपण ताबडतोब त्याची रासायनिक फवारणी करणं अपेक्षित असतं आणि जर 2 पेक्षा जास्त लावले ट्रॅप तर आपण त्या हेलिकोवर्पाच्या याचं पण नियंत्रण शेतात करू शकतो. एक मॉनिटरिंग म्हणून करणे आणि नियंत्रण करणे.

0: अच्छा व्यवस्थापनाच्या संदर्भाने, तर अशा प्रकारे आपण हेलिकोवर्पाचंही करतो आणि ते विशेषतः शेंगा लागण्याच्या परिस्थितीमध्ये हेलिकोवर्पाचा जास्त प्रादुर्भाव आढळून येतो.
1: मग सर याचं रासायनिक व्यवस्थापन किंवा नियंत्रण आपल्याला कसं करता येईल?
0: स्पोडोप्टेरा आणि हेलिकोवर्पाच्या संदर्भाने आपण आर्थिक नुकसान पातळीचा जो शब्द प्रयोग करतोय की जर ह्या कामगंध सापळ्यामध्ये आपल्याला इंडिकेटर काय आहे आता दुसरं हे आलंय का नाही, एक तर आळी दिसावी, आळी दिसल्यानंतर आपण किंवा मग ते झाड हे रोगग्रस्त झालं पाहिजे, कीडग्रस्त झालं तर आपल्याला वाटेल की तिथं आली, पण तोपर्यंत आपली हे टप्पा म्हणजे नुकसान झालेलं असेल, त्याच्यासाठी आपण कामगंध सापळ्याचा वापर करून जर पतंग आपल्या त्या ट्रॅपमध्ये फनेल ट्रॅपमध्ये जर पतंग 10 सापडत असतील सतत 3 दिवस तर आपण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. याच्यामध्ये किनॉल्फॉस सारख्या 25% जे किनॉल्फॉस आहे 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यासाठी घेऊन किंवा थायोमेथॅक्झम प्लस लॅम्बडा सायलोत्रिन हे कीटकनाशक आहे ज्याचं प्रमाण 2.5 ml पर 10 लिटर या प्रमाणात घेऊन आपण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू शकतो.
1: छान. बरं सर, आता आपण सोयाबीनवर पडणारी जी कीड आणि रोग आहे त्याच्यामध्ये आपण पिवळा मोजॅक हा रोगही आपल्या पिकावर पडू शकतो असं सांगितलं. सर, हा पिवळा मोजॅक आपल्या पिकावर पडलाय किंवा पीक बाधित झालं या रोगानं हे शेतकरी बांधवांनी कसं समजायचं? बरं,
0: शेतामध्ये जे आपण नियमित शेतात जात असतो शेतामध्ये जर पिवळे पानं दिसत असतील तर ते पिवळं पान कोणत्या प्रकारचं आहे एक त्या प्रकारे त्याला पाहिलं पाहिजे. कारण पिवळं पान हे 2 प्रकार आहे, एक तर मायक्रोन्युट्रियंट सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता याच्यामुळेही पडतं किंवा जर पान खरबड झालेलं असेल तर ते विषाणूचा प्रसार होऊन मोझॅक ज्याला आपण एलो मोझॅक म्हणतो त्याच्यामुळे असेल, तर एलो मोझॅकचं जर पान तसं आढळून आलं खरबड झालेलं तर ते झाड पूर्णतः शेतातून उपटून त्याला शेताच्या बाहेर नेऊन नष्ट करावे असे जेवढे झाडं असतील तेवढे. त्याशिवाय जो पिवळा मोजॅक आहे या पिवळा मोजॅकचा व्हेक्टर म्हणजे याचं प्रसारण करते पांढरी माशी आणि ह्या पांढऱ्या माशीचं जर नियंत्रण केलं तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा पिवळा मोजॅक पसरणार नाही, हा विषाणू पसरणार नाही. तर त्याच्यासाठी आपण चिकट सापळ्याचा वापर करून एकरी 20 चिकट सापळे जर लावले तर पांढरी माशी ऑटोमॅटिकली त्या चिकट सापळ्याला चिपकते आणि त्याच्यामुळे ती जर एलो मोजॅकच्या पानावर बसलेली असेल आणि तिथून दुसरीकडे जाण्याच्याऐवजी ती चिपकल्यामुळे तिथेच तिचं थांबून जाते.
1: छान. सर, आपण पाहत असतो शासकीय आणि प्रशासकीय स्तरावरून सुद्धा शेतकरी बांधवांना खूप चांगल्या प्रकारे मदत केली जाते. जसं की आपण एक पर्यवेक्षक आहात आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांमार्फत सुद्धा शेतकरी बांधवांना खूपच चांगलं असं मार्गदर्शन देखील करण्यात येत असतं. पर सर, या संबंधानंच सर मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की कृषी विभाग जो आहे आपला, या कृषी विभागामार्फत काही उपाययोजना आहेत का जेणेकरून
0: जे शेतकऱ्याला जागेवर आहेत जागेवरच जो काही आहे त्यांच्या शेतामधलं त्या संदर्भाने पण एकतर कृषी विभाग सहायक म्हणजे पूर्ण सिस्टीमच्या मार्फत ह्या पिकांचं नियमित सर्वेक्षण चालू आहे ज्याला क्रॉपशॉप हे नाव दिलेलं आहे.
1: अच्छा.
0: आणि या क्रॉपशॉपच्या माध्यमातून सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तालुका अधिकारी आणि उपविभागीय म्हणजे पूर्ण सिस्टीमच ह्या कीड रोगाचं नियमित सर्वेक्षण करते आणि ह्या सर्वेक्षणामध्ये जर त्या शेतामध्ये फील्डमध्ये जर कीड किंवा रोग आढळून आला तर त्याचा ETL काउंट घेऊन तो काउंट घेतल्यानंतरचा फोटो आहे, फोटोनुसार AI मदतीने ती नुकसान पातळी आहे किंवा नाही हे जागेवरच समजतं आणि ते समजल्यानंतर त्याचा सल्ला पण तिथेच तुम्हाला मोबाईलवर जागेवर शेतकऱ्याला सांगता येतो आणि स्वतः शेतकऱ्याला पण या गोष्टीचा वापर करता येतो. याशिवाय महाविस्तार AI मदतीने सुद्धा आपल्याला आज रोजी पिकामध्ये जो काही रोग आहे, कीड आहे तर त्याचा सल्ला सुद्धा महाविस्तार ऍप या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्याला मिळतो आणि महाविस्तार ऍप हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी डाउनलोड करून तर त्या महाविस्तार ऍपचा वापर केला तर सल्ला हा ताबडतोब जागेवर मिळवता येतो.
1: खूप छान, खूप छान. खरंच शेतकरी बंधूंनो, आताच वाघोळे सरांनी सांगितल्याप्रमाणे कृषी विभागाकडून सुद्धा आपलं पीक चांगल्यात चांगलं कसं येईल हाही प्रयत्न करण्यात येत असतो. सर, आपण आलात आणि

0: सद्यस्थितीमध्ये सोयाबीन पिकावरील जी कीड आहे, रोग आहे, याचं व्यवस्थापन आपण कसं केलं तर आपलं पीक चांगल्यात चांगलं येऊ शकतं असं मार्गदर्शन केलं. सर, आपण आलात आणि खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.
0: मंडळी, आताच आपण सद्यस्थितीत सोयाबीन पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण व्यवस्थापन याविषयी गणेश वाघोळे, तालुका कृषी पर्यवेक्षक, तालुका अर्धापूर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे एक छानसं गीत.

मंडळी आत्ताच आपण उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आणि मंडळी याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आता आपण ऐकलात, आमचं शेत आमचं शिवार.

आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
0: Observe safety every day.
1: Safety has no holiday.
0: Speed thrills, but it kills.
1: Accident brings tears. Safety brings cheers.
0: Your first mistake
1: could be your last mistake. If you are looking survival,
0: don't believe in last arrival.
1: वाहन भरधाव चालवू नका, जीवावर उदार होऊ नका,
0: वाहन बेफाम चालवू नका, आपणहून मृत्यूला बोलवू नका।
1: सायकल स्वारांनो जरा सांभाळून सायकल चालवा नियम पाळून,
0: वाहतुकीचे काटेकोर पाळा नियम, नाहीतर रस्त्यावर भेटेल यम।
1: थोडं थांबा, दोन्हीकडे पहा, झेब्रा क्रॉसिंग लक्षात ठेवा।
0: तुमच्या सुरक्षेची निश्चित हमी वाहना

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठी भेटी। प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा। बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या। आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी। राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत आज गाठीभेटी घेतल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी राज्यातली विविध विकास कामं, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबद्दल सविस्तर चर्चा केली। महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली।
1: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे, त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्याच्या संदर्भात केंद्राने सांगितलं होतं, तर सावनेरला त्याकरता 6,000 एकर जागा आपण जी आहे ती अक्वायर करतोय।
0: मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली। उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं। सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी राजकामार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं सादर केला आहे। जायकासोबत आणखी एखाद्या बहुपक्षीय वित्तीय संस्थेला सहभागी करून संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारता येईल का असा पर्याय अर्थमंत्र्यांनी सुचवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबतच्या भेटीत विविध पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेण्यात आला। या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीनं निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। देशातला बेरोजगारीचा दर जुलै महिन्यात 5.1% इतका होता। जूनमध्ये हा दर 5.5% होता अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं दिली आहे। ग्रामीण भागात हा दर 4.5% तर शहरी भागात 7.5% आहे। महिलांमध्ये हे प्रमाण सुमारे 5.5% आणि पुरुषांमध्ये 5% इतकं आहे। बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिर मार्गावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला तर 10 जास्त भाविक जखमी झाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे। मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले।

श्रावणी सोमवारच्या निमित्तानं इथल्या तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला उतरले होते. देशभरातल्या दिव्यांग व्यक्तींनाही आस्वाद घेता येईल अशा रीतीनं चित्रपटांची निर्मिती करण्याचं आवाहन आज दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ तसंच चित्रपट निर्मात्यांना केलं. याबाबत जे काही करता येईल त्याबाबत येत्या 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं एका याचिकेची सुनावणी करताना दिले. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी विशेष तपास पथकानं चौकशी जलद पूर्ण करून तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणातल्या तपासाच्या प्रगतीबाबतचा अहवाल बंद लखोट्यात सादर करावा असे निर्देशही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागशी आणि व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. हा अहवाल सर्वप्रथम आपण पाहू, त्यानंतर तो सर्व पक्षकारांना उपलब्ध करून द्यायचा किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येईल असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. तपासाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता आणण्यासाठी विविध याचिकाकर्त्यांनी केलेल्या सूचनांचा वस्तुनिष्ठपणे विचार करावा अशा सूचनाही यावेळी न्यायालयानं विशेष तपास पथकाला दिल्या. कर्नाटक राज्य सरकारनं कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तामिळनाडूकरता 12,000 क्युसेक्स पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणानं कर्नाटकला दिले आहेत, मात्र त्याचं पालन झालं नसल्याचा आरोप तामिळनाडूनं दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज BLOला मिळालेले नव्हते. राज्यात एकूण 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय वसुंधरा राजे सिंधिया, राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. BL संतोष संघटन सरचिटणीस म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रकाश आणि सौदान सिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी, विप्लम कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलुनी यांची मीडिया संयोजकपदी, दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉ हेमांग जोशी तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकुमारी चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत ग्वाल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज 3रा दिवस अखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली आहे. आज भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांच्या आघाडीचे 5 फलंदाज केवळ 90 धावात बाद झाले, मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर निरोशननं 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस

0: सुरू झाल्यानं भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. तिनं आज आयर्लंडच्या सोफिया नोबलचा 21-7, 21-11 असा सहज पराभव केला. महिला दुहेरीतही भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या भारतीय जोडीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिक्स यांचा 21-9, 21-13 असा पराभव केला. त्याआधी पुरुष दुहेरीत MR अर्जुन आणि हरिहरन अमसाकरुणन या जोडीनं दुसऱ्या फेरीत धडक मारली. दुसऱ्या गेममध्ये ही जोडी 6-4 अशी आघाडीवर असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी आयर्लंडचे स्कॉट गिर्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स यांना दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. अर्जुन आणि अमसाकरुणन यांनी पहिला गेम 21-16 असा जिंकला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी. प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन चित्रलोक. इस कार्यक्रम के लिए कीजिए बस थोड़ा सा इंतजार.